0: बंगाली लेखक, कवी, संगीतकार आणि क्रांतिकारी काजी नजरुल इस्लाम हांची आज जयंती. त्यानिमित्तान त्यांचे हे विचार.
1: आम्ही सगळेच पापी असतात. जो मेरेन हेरांची पापा आम्ही फकत पळयतात. आमका जर नितळ जावपाक जाय जाल्यार सरभोवतणच्या लोकांक चुकीचे मार्गान वचूंकूच आम्ही दिवू नजो.

तुम्ही ऐकता आमचो आदारी भक्ती श्रद्धा आणि शांतीचो प्रवास. कित्येक वेळा आपल्या वाटाक की आपण एकटे असा, पण देव सदांच आपल्या सांगताक असता. भक्ती म्हणजे फक्त प्रार्थना न्ही, तर विश्वासाचो श्वास. आता ऐकूया भावपूर्ण भरिल्ले हे भक्तिगीत.

मन प्रसन्न जालें न्ही. संगीत ही देवाची सुंदर देणगी, भक्ती गीता मधून शब्द, सूर आणि श्रद्धा एकत्र येऊन आत्माक स्पर्श करतात. ऐकूया मुकल स्वाती एक सुंदर असे भक्ती गीत.

सकाळच्या रममय अशा वातावरणात देवाले प्रेम आणि भक्तीची जागृतकरण वाढयास, पण त्याचबरोबर आशिली भक्ती आणि प्रेम वाढून त्याच्या उदरगती खातीर यत्न करूया. अशा आमचो आधार या भक्ती गीताचे कार्यावळीत आता निमाणे कडेन आसा हे देशभक्ती गीत. अशाण वेळ कशी सोंपली ती कळीच ना. आमचो आधार ह्या भक्तीमय कार्यक्रमांचो शेवटचो येवन पावल्लो आसा. देव तुमकां घरांत सुख शांती आनी समाधान भरूं, तुमच्या प्रत्येक दिसाक आशिर्वाद लाबूं. आयकून दिता सुंदर अशें हें भक्तीगीत.

0: सचिन हाउस तुमसे ईस्ट, तुमसे नीरव किताब, परत मिळूया अशाच एक सुंदर कार्यक्रमात. तोपर्यंत खुश राहा, सुरक्षित राहा आणि देवाच्या कृपेन सदाच आनंदात राहा. धन्यवाद, नमस्कार. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादे चॅनलवर उलयता. आता ऐकून द्या शेतकऱ्या भावा खातीर माहिती. या कार्यावेळी आयज तुमकां आयकूंक दिता एक्वाकल्चर करपाची पद्दत ह्या विशयाचेर इन्फिनिटा मिरिंडा हांणी दिल्ली म्हायती आतां तुमकां आयकूंक दिता.
1: एक्वाकल्चर जी पद्दत आसा ते कशें करचे, ताची पावलां कितें हाची आमी जाणवाय घेवया. पयले सुवातेर जेन्ना तुमी एक्वाकल्चर करूंक सोदतात तेन्ना जे तळे वो जागो आसा ताची येवजण काडप, नुस्तें पाळपा खातीर योग्य तळे व जागो निवडपाचो, त्या जाग्याचो प्रकल्प येवजण करप, तळ्याची तयारी करप, साफ सफाई, उदक भरप आनी ते निवळ दवरप. तिसरे सुवातेर बी सोडप, एकांदी जागो वो तळे तयार जाले म्हणटकच थंय बियो घालपाचे. मागीर फीड घालप, जे नुस्त्याचे बी तूं घालता ते प्रमाणे तुवें ते नुस्त्याक फीड घालचे, म्हणल्यार जे नुस्त्याक योग्य फीड जाय ताची म्हायती तुमी नुस्तें खात्यान घेवची आनी ती फीड त्या नुस्त्या प्रमाणे तुम्ही घालचे. मागीर त्या तळ्याची जतनाय घेवप, उदक शुद्ध आसा जाल्यार पळोवप, ऑक्सिजन लेवल पळोवप, मागीर ताचे फाटल्यान नुस्त्याक तर कसलोच रोग लागू जाता ताची आमी काळजी घेवंक जाय. आनी निमाणे ही सगळी पावलां पाळटकीच आमी निमाणे कापणी करतात, हार्वेस्टिंग. नुस्तें मोटे जातकीच ते काडपाचे आनी मागीर विकपाचे. आतां आमी पळोवया आमी चोणोक ह्या नुस्त्याचे कशे भाशेन आमी एक्वाकल्चर करूंक जाता ते आमी पळोवया. चोणोक जावन आसा दर एका गोंयकाराचे खूब आवडीचे. तुमी तर हांवें सांगला ते भाशेन कुट्टरे गेले जाल्यार जायते जाण हे चणकाचे एक्वाकल्चर वो केज कल्चर करतात. हे करूंक पयले तूं केज घालूंक सोदता थंय जाग्याची गरजेची कागदां तुमी तयार करची, त्या जाग्याचे GPS लोकेशन काडचे आनी नुस्तें खातेक धाडचे. एक फावटी जागो सोदलो म्हणटकच तुजो प्रोजेक्ट करता केज घालता ताची येवजण काडची. येवजण काडले म्हणटकच मागीर आमी केज तयार करूंक जाय. ती केज तयार करता आसतना 100 मीटर लांब, 4 मीटर रुंद आनी 4 मीटर ताची कोलाय आसूंक जाय. तर आमी ही केज तयार जातकच ती केज आमी न्हंयेंत घालतल्या. ते न्हंयेंत 4 सायडीन बॅरल धरतल्या आनी ते बॅरल ताचे वयर हे केजीस आमी घालतल्या. केजीच्या पोंदाक 2 नेटां आसतात, एक नेट नुस्तें घालूंक आनी सकयल जे नेट आसता ते नुस्त्या राखता. सो हाचे वरवीं नुस्त्याक दुसरे नुस्तें आसता ते खावपाक पावना, दुसरे जे जाळ आसता ते नुस्त्याची राखण करता. तो जेन्ना तुमची केज तयार जाली म्हणटकच एक एक केजींत बी घालचे. चडशे नुस्तेकार भाव सांगतात की एक केजीक 400 बियां घाल्यार अदीक बरे. 15-15 दिसांनी तुमी ते मॉनिटर करचे, कितें तरी फांगल

नमस्कार अक्षता, युएसएत काय मुखेल खबरो. 28 ते 30 मे मेरेन मांडवी, जुवारी, शापोरा, तेरेकोल न्हंयांत उदका तपासणी चलतली. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन गोंयांक भेट दितले. पेट्रोलाचो दर 2.61 रुपया जाल्यार डिझेलाचो दर 2.71 रुपया वाडिल्ल्यान हेर राज्यांसयत गोंयांतूय पेट्रोल आनी डिझेल म्हारग जाला. 2027 वेंचणुके पयली गोंयांत एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिवपाचें मुखेलमंत्र्यांचें आवाहन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीमाच्या दौऱ्यार आसतल्यो. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी सरकार योग आनी सैमीक विकृती वरवीं देशभरांत प्रतिबंधात्मक भलायकी सेवा घटमूट करता अशें सांगलां. पंजाबांत नगरपालिका वेंचणुके खातीर मतदान सुरू जालां. 8 नगरपालिका, 75 नगरपालिका आनी 20 नगरपंचायती खातीर मतदान सुरू आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह फुडल्या कांय दिसांनी भारताच्या शिमेवेल्या वाठारांनी भेट दिवन सुरक्षा संबंधित बसका घेतले. आयज नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेचे येजमानकी सांभाळटले. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर्स कम ट्रान्सलेटर्स या वर्गावरीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीन पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा. जम्मू काश्मीरांत आडकून पडिल्ल्या सुमार 300 पर्यटकांक सोडोवपा खातीर गुलमार्गातली बचाव कार्यावळ सोपली आनी सगळ्या लोकांक सुरक्षीतपणान भायर काढल्यात. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगण, उत्तर प्रदेश आनी विदर्भांत उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला आनी रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून उलयता सकाळची बरोबर 7 वरां जावन 8 मिनटां जातात आयकूंक येता सुप्रभात ही कार्यावळ.

0: शुभ्रदेकर उर्पेद येवकार दिता हांव तुमचो इश्ट केदार. कार्यावळीच्या पयले सुवातीक तुमकां आयकूं येता दीन विशेश.
1: दिन विशेष.

0: 26 मे दिनविशेष. आयचो हो दीस कितल्याशाच खाशेलपणांनी भरिल्लो आसा. भारतीय वनस्पती वैज्ञानीक बेंजथॉन पियरी पाल हांचो आयज जल्माचो दीस. तांचो जल्माचो दीस 26 मे 1906 वर्सांतलो. तर आधुनीक तेलुगू गद्याचे जनक कुंदकुरी विरेशलिंगम हांचो आयज स्मृती दीस. आंध्राच्या सांस्कृतीक परंपरेंत युग प्रवर्तक स्थान आशिल्ले राव बहादूर विरेश लिंगम कुंदकुरी हांचो आयज स्मृती दीस. आधुनीक तेलुगू गद्याचे जनक अष्टपैलू लेखक पत्रकार आनी समाज सुधारक अशी तांची वळख. भारतीय प्रबोधन काळांत आधुनिकता लोकांमेरेन पावोवपाच्या कार्यांत ह्या लेखकान तर्कशास्त्र नितीशास्त्र ज्योतिष प्राणीशास्त्र व्याकरण कादंबरी नाटकां अशे साहित्य प्रकार हाताळे. राजशेखर ही तांची दीर्घ अशी कादंबरी तेलुगूतली आद्य कादंबरी अशे मानतात. गद्य तिकन्ना गद्य ब्रह्म अश्यो पदव्यो तांकां फाव जाल्या. आयज तांचो स्मृती दीस. गीतांजली श्री लिखित रेत समाधी ह्या पुस्तकाच्या इंग्लीश भाषांतरात टॉम्ब ऑफ सेंट ह्या पुस्तका खातीर 2022 वर्साचो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मेळ्ळो तो आयचेच दिसा 26 मे हे दिसा. नरेंद्र मोदी हांणी भारताचे पंतप्रधान म्हणून सुत्रां हातांत घेतिल्ली 2014 वर्सा आयचे दिसा. तर श्रीहरीकोटा हांगाच्यान PSLV-C2 ह्या ध्रुवीय उपग्रह वाहकान भारताचो ISSP-4 कोरियाच्या किटसेट आणि जर्मनीचो DLR टपसेट या तीन उपग्रहांक तांच्या कक्षेंत यशस्वीपणान पावयले तो दीस आयचो 1999 वर्सांतलो. मुंबय आशिल्ल्या न्हावा शेवा बंदराचे उद्घाटन जाल्ले आयचे दिसा 6 मे 1989 वर्सा. बांगलादेशांत बुरुंगा हांगा पाकिस्तानी लष्करान 1896 वर्सा आयचेच दिसा म्हळ्यार 6 मे हे दिसा निकोलस 2 हे रशियाचे झार जाल्ले. आयचे हे दिसा जल्मल्ले भारतीय अमेरिकन दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक तारसेम सिंग तांचो जल्म 26 मे 1961 वर्सांतलो. तर भारतीय शिक्षण तज्ञ ज्योती गोगटे हांचोय जल्म आयचोच 26 मे 1956 वर्सांतलो. महाराष्ट्राचे 14वे मुखेलमंत्री विलासराव देशमुख हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 26 मे 1945 हे दिसा. भारतीय अभिनेत्री आणि गायिका मनोरमा हांचो जल्म आयच्या दिसाचो 26 मे 1957 वर्सांतलो. तांच्या अभिनय कारकिर्दीचो सन्मान करीत भारत सरकारान पद्मश्री भेटोवन तांचो सन्मान केल्लो. आयज आमी याद काडटा नाटककार कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी हांची. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आणि अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 26 मे.
1: दिन विशेष.
2: सुप्रभात, ही कारवा तुम्ही दिनविशेष हातून काल केलीत असा. नमस्कार मोगा इश्टानो, तुम्ही ऐकता मादे चॅनलाचो लोकप्रिय असो कार्यक्रम सुप्रभात. हा तुमचोच इश्ट केदार तुमचे स्वागत करता ह्या सुंदर सकाळच्या. तुमकां सगळ्यांक हार्दीक स्वागत करता. आयच्या 1 तासाच्या ह्या कार्यक्रमांत तुमकां आयकपाक मेळटले सुंदर विचार, आरोग्य टिप्स, तशेंच प्रेरणादायी संदेश, इतिहासातलो आजचो दीस आनी श्रोताचे संदेश आनी मन प्रसन्न करपी सुंदरशी गाणी. नवो दीस, नवी आशा, नवी उमेद घेवन आयल्लो आसा. मोगाळ इश्ट

जाणो, सकाळ म्हणजे नव्या जिवनाची सुरवात. कालची चिंता विसरून आयचो दीस आनंदान जगुया. आयचो सुविचार आसा मेहनत करपी मनशाच यश सदांच मेळटा.

चला आज दिसाची सुरवात करूया भक्तिमय वातावरणान. देवाचे नाव घेवन मन शांत जाता आणि सकारात्मक ऊर्जा मेळटा. ऐकूया सुंदरशे भक्ती गीत.

मोगलस्टानो आरोग्य हेच खरी संपत्ती असा. आयचे आरोग्य टिप्स असा, सकाळी उठल्या उपरांत कोमट उदक पिया, सदांच थोडो व्यायाम करा आणि सदांच हसमुख रावा, कारण आनंदी मन हेच सगळ्यात बरो वखत असा. आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. सकाळची बरोबर 7:25 जायत येता. सुप्रभात हे कारवे किंवा लहानसो विसव मिळा. लहानसो विसवानंतर आयकपाक रावा कोकणीतल्यान खबरो

गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सी पी राधाकृष्णन गोंयांक भेट दितले. कला अकादमीन जावपी घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे 29 मे गोंयांत पावतले. शेनवारा 30 मे सकाळी 10 वरांचेर कला अकादमीक घटक राज्य दिसाची मुखेल कार्यावळ जातली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच हेर मानेस्त कार्यावळीक हाजीर आसतले. ही कार्यावळ जाले उपरांत दनपरां 12:30 वरांचेर उपराष्ट्रपती एनआयओक भेट दितले. गोंयांतल्या एसटी समाजाच्यो मुखेल मागण्यो भाजप सरकार सत्तेर आसतनाच मान्य जाल्यात. आता ह्या समाजाक राज्यांत राजकीय आरक्षणही भाजप सरकारच दितले अशें उतर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिले. 2027 वर्सा जावपी विधानसभा वेंचणुके आदी हे आरक्षण मेळटले अशें तांणी सांगले. गोंय राज्याचे आदिवासी कल्याण खाते आनी उटा ह्या संघटनेन आंबावली केपे हांगा घडून हाडिल्ल्या प्रेरणा दिसा कार्यावळीत ते उलयताले. एसटी समाजाच्यो हेर मागण्यो सरकार मान्य करतले अशें आश्वासन तांणी दिले. 25 मे 2011 ह्या दिसा जाल्ल्या आंदोलन हांगा मंगेश गांवकर आनी दिलीप वेळीप ह्या दोन तरणाट्यांक मरण आयले. त्या दिसाचो उगडास म्हणून दर वर्सा हो दीस प्रेरणा दीस म्हणून पाळटात. ह्या वेळार मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी आदिवासी कल्याण खात्यान तयार केल्लो व्हिजन डॉक्युमेंट सयत धरती आभा सुविधा केंद्र, राना अधिकार एटलास, सुधारित अटल आवास योजना, आदिवासी पाककला पुस्तक आदीचे उक्तावण केले. ह्या वेळार रान अधिकार कायद्याखाला लोकांक जमनीच्यो सनदी वाटल्यो. वेंचणूक जावपी 11 नगरपालिकांच्या प्रभांगाचो आंकडो निश्चित करपी अधिसुचोवणी राज्य वेंचणूक आयोगान जारी केल्या. हे प्रभाग 2011च्या जनगणने सुमार निश्चित केल्ल्या लोकांच्या आधाराचेर केल्या. 2021 हाच्या वेंचणुकेच्या तुळेन मडगांव, मुरगांव आनी कुडचडे, काकोडा नगरपालिकेन दरेकी 2 प्रभाग वाढल्या. वाळपय, पेडणे, सांगे आनी म्हापसा नगरपालिकेचो 1 प्रभाग वाढूंक ना. काणकोण, केपे, कुंकळ्ळी आनी दिवचल नगरपालिकेची दरेकी 1 प्रभाग वाढला. इतले मजगती प्रभाग फेररचणुकेची प्रक्रिया लेगीत राज्य वेंचणूक आयोगान सुरू केल्या. प्रभाग फेररचणुके खातीर अधिकाऱ्यांची नेमणूक केल्या. मडगांव, मडगांव, मुरगांव, म्हापसा, कुडचडे, काकोडा, दिवचल, कुंकळे, केपे, काणकोण, वाळपय, पेडणे आनी सांगे ह्या 11 नगरपालिकांचो कार्यावळ एप्रील आनी मे म्हयन्यान सोपला. कार्यावळ सोपिल्ल्या पालिकांचेर सरकारान प्रशासकाची नेमणूक केल्या. प्रभाग फेररचणूक योग्य तरेन जावपा खातीर सरकारान सगळ्या 11 नगरपालिकांच्यो वेंचणुको फुडें धुकल्ल्या. प्रभाग फेररचणूक जावन सुचोवणी सादर करपा खातीर 30 दिसांची मुजत दिवपाची तजवीज केल्या. हाचे खातीर सरकारान नगरपालिका कायदो दुरुस्ती अध्यादेश जारी केला. दोना पावलाच्या राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्थेवतीन न्हयाच्या उदकाचो अभ्यास करपाक येतलो. 28 मे दिसा मांडवी न्हयत नुस्तेमारी जेटी पणजी, 29 मे दिसा तेरेकोल न्हयान केरी हांगा आरोंदा पुला सकयल वटणीच्या वाठारान, 30 मे दिसा जुवारी न्हयत बोरी पुलाच्या सकयल्ले वटेनच्या न्हय वाठारान आनी शापोरा न्हयत कोलवाळ धारगळ पुलाच्या वयल्या वटेनच्या वाठारान न्हयच्या उदकाचो अभ्यास जातलो. ते खातीर वयल्या न्हयांतल्या येरादारी करपी सगळ्यो बार्जी, प्रवासी लॉंची, क्रूज बोटी, उदकाखूळ बोटी, पनीळ फेरीबोट, नुस्तेमारी बोट आनी हेर यांत्रिकी आनी बिनयांत्रिकी नाविकांनी पहिल्या दिसांनी जतनाय घेवन सवकायेन येरादारी करची, तशेंच गस्त बोटी कडल्यान मेळपी सुचोवण्यांक पाळो दिवचो अशें कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यान कळीत केलां. भौशीक क्षेत्रांतल्या तेल विपणन कंपनींनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हांणी वेगवेगळ्या राज्यांनी इंधनाची वाडट्या प्रमाणात मागणी पळोवन देशभरांत पेट्रोल, डिझल आनी एलपीजीची सुगम आनी अखंड उपलब्धताय दिवपाचे आश्वासन गिरायकांक दिला. भौशीक क्षेत्रांतली तेल कंपनी अखंडीत इंधन पुरवण आनी कार्यक्षम वितरण जाळे सांबाळपा खातीर आपल्यो कार्यावळी आनी वितरण वेवस्थापन चालू दवरता. फाटल्या दिसांनी पेट्रोलियम उत्पादनाची मागणी बरीच वाढल्या. गोंयांत 1 मे ते 24 मे 2026 ह्या काळांत पेट्रोलाचे किरकोळ विक्रींत फाटल्या वर्साच्या त्याच काळांत 7.65% वाढ जाल्या, जाल्यार डिझेलाचे किरकोळ विक्री 10.60% वाढला. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गावरीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण काल आनी आयज

इष्टांनो, आजचो विषय संदेश स्वच्छता राखप, पर्यावरण जपप आणि इकोप टिकप ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असा. ल्हान कृतींतल्यान मोठो बदल घडटा.

नमस्कार, अमक्षता हिवासात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीमाच्या दौऱ्यार आसतल्यो. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी सरकार योग आनी सैमीक विकृती वरवी देशभरांत प्रतिबंधात्मक भलायकी सेवा घटमूट करता अशें सांगलां. पंजाबांत नगरपालिका वेंचणुके खातीर मतदान सुरू जालां. केंद्रीय घरमंत्री अमित शाह फुडल्या कांय दिसांनी भारताच्या शिमेवेल्या वाठारांनी भेट दिवन सुरक्षा संबंधीत बसका घेतले. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर्स कम ट्रान्सलेटर या वर्गावरी तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयता. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीन पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा. आयज नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेची येजमानकी सांबाळटले. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगण, उत्तर प्रदेश आनी विदर्भांत उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला आनी रेड अलर्ट जारी केला. जम्मू काश्मीरांत आडकून पडिल्ल्या सुमार 300 पर्यटकांक सोडोवपा

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मान चिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थ्यांना उद्योग

त्यांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरु केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरु आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरु होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत. त्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हजयात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हजयात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांची आयज नवी दिल्लीत बसका जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीम भेटेर वतल्यो. जम्मू काश्मीरात गुलमार्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनात आडकून पडिल्ल्या 300 परस चड

0: पर्यटकांक सुरक्षीत सोडयल्यात. फुटबॉलांत काल गोंयांत मडगांवांत जाल्ल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तींत भारतान मालदिवाक 11-8 अशें हारयले. आनी IPL क्रिकेट क्वॉलिफायर 1 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगड गुजरात टायटन्सा आड खेळटलो. आता पुराय खबरो. आयज नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेची येजमानकी सांबाळटले. ऑस्ट्रेलियेचे विदेश वेव्हार मंत्री पेनी वॉंग, जपानचे विदेश वेव्हार मंत्री तोशी मित्सू मोटेगी आनी अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हे बसकेत वांटो घेतले. हातूंत प्राधान्य क्षेत्रांतल्यान क्वॉड सहकार्याक मुखार व्हरपाविशी विचारांचे दिवप घेवप जातले. चालू आशिल्ल्या क्वॉड उपक्रमांच्या प्रगतीचो नियाळ घेतले आनी भारत पॅसिफीक वाठारातल्या हालीच्या घडामोडींचेर आनी परस्पर हिताच्या हेर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर विचार जातलो. ऑस्ट्रेलिया आनी जपानाचे विदेश वेव्हार मंत्री काल दिल्लीत पावले. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो ह्या म्हयन्याच्या 23 तारखेसावन 4 दिसांच्या भारत भेटेर आयल्यात. अंदू विदेश वेव्हार मंत्र्यांची बसका संवसारीक अनिश्चितताय आनी अस्तंत आशिया संकश्टाच्या काळात जाल्या. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आनी जपान हांचो आसपाव आशिल्लो क्वॉड हो एक मुखेल गट म्हूण उदेला, जो भारत पॅसिफीक वाठारांत शांतताय, सुरक्षिताय आनी स्थिरतायेचेर लक्ष केंद्रीत करता. भारत पॅसिफीकाक आदार दिवपाक क्वॉडान भलायकी, सुरक्षा, हवामान बदल, तंत्रज्ञान ह्या सारख्या समकालीन प्रश्नांचेर आनी आव्हानांचेर लक्ष केंद्रीत करून प्रादेशिक देशांक घटमूट करपाचो सकारात्मक आनी वेव्हारीक मार्ग आपणायला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीमाच्या भेटेर वतल्यो. सिक्कीमात वेगवेगळ्या कार्यावळींक हाजीर रावून जायत्या सुवातींनी भेट दितल्यो. सांजे वेळार त्यो गंगटोकातल्या नामगेल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजीक भेट दिवपाचे आसात. फाल्यां राष्ट्रपती मुर्मू नाथुला पासाक भेट दितल्यो. थंय त्यो नाथुलाक सैनिकांवांगडा संवाद साधपाच्यो आसात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फुडल्या कांय दिसांनी भारताच्या शिमेवयल्या वाठारांनी भेट दिवपाचे आसात आनी सुरक्षा संबंधीत बसका घेतले. मंत्री शाह काल राती राजस्थानातल्या बिकानेरात पावले. गृहमंत्री आयज सकाळी BSFच्या सांचू शिमे चौकीक भेट दितले. थंय सुरक्षा दळाच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले आनी तांचे खातीर कल्याणकारी येवजण्यांचे उक्तावण करतले. दनपारां ते बिकानेरातल्या शिम वाठारातल्या सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेवपाचे आसात. तेल आनी भांगर सारकेल्या आयात केल्ल्या वस्तूंचो वापर उणो केल्यार देशाची अर्थव्यवस्था आनी परकी चलनाचो साठो घटमूट जातलो अशें सांगून केंद्रीय वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी इंधन संवर्धनाचें आवाहन राष्ट्रीय हितात आसा अशें सांगलां. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यात मिडिया कडेन उलयतना इंधन वाटोवपा खातीर आपल्या अधिकृत काफेतल्या वाहनांचो आंकडो उणो केल्ल्याचें मंत्री खट्टर हांणी सांगलें. सामाजीक जागृताय आनी सुदारणा करपाचो हेत आशिल्ल्या सेल्फी विथ डॉटर आनी गालीबंद घर अभियान ह्या मोहिमेसयत सुनील जगलान हांच्या सामाजीक उपक्रमांची तांणी तोखणाय केली.
1: जागलान जी से हमारा बहुत पुराना संबंध है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का अभियान भी मोदी जी की प्रेरणा से देश भर में चला और उसी दौरान उस मुहिम को तेज करने के लिए इनका जो इनिशिएटिव था सेल्फी विद डॉटर्स उसने उस अभियान को गति देने में बहुत काम किया. प्रधानमंत्री जी ने स्वयं इसका नोटिस लिया और मन की बात में इसका उल्लेख भी उन्होंने कई बार किया.
0: वाढत वचपी वीज मागणीचो उल्लेख करून मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी देशांत 21 मे दिसा 271 गिगावॅट विजेची चडांत चड मागणी नोंद जाल्या जी पुराय जाली अशें सांगले. जम्मू काश्मीरात गुलमर्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनात आडकून पडिल्ल्या सगळ्या पर्यटकांक सुरक्षितपणान सोडयल्यात. केबल काराच्या 65 कॅबिनात 300 परस चड पर्यटक आडकून पडिल्ले. कांय जाण जमनी वयल्यान सुमार 500 फूट उंचायेचेर आशिल्ले. बायलां आनी भुरगीं सयत पर्यटकांत भय निर्माण जाल्लो अशें अधिकाऱ्यांनी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.

0: क्षेत्रातल्या तेल विपणन कंपनींनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हांणी वेगवेगळ्या राज्यांनी इंधनाची वाढत्या प्रमाणात मागणी पळोवन देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची अखंड उपलब्धताय दिवपाचे आश्वासन गिरायकांक दिला. भौशीक क्षेत्रातली तेल कंपनी अखंडित इंधन पुरवण आणि कार्यक्षम जाळे सांभाळपाखातीर वितरण व्यवस्थापन चालू दवरतात. फाटल्या दिसांनी पेट्रोलियम उत्पादनांची मागणी बरीच वाढल्या. गोंयात 1 मे ते 24 मे 2026 ह्या काळात पेट्रोलाचे किरकोळ विक्रीत फाटल्या वर्साच्या ह्याच काळाच्या तुळेत 7.62% वाढ झाल्या, जाल्यार डिझेलाची किरकोळ विक्री 10.07% वाढल्या. संवसारीक भलायकी संघटनेन काँगो आणि युगांडाच्या लोकशाय प्रजासत्ताकात इबोला दुयेंसाचो प्रकोप हो आंतरराष्ट्रीय भौशीक भलायकी आणीबाणी आशिल्ल्याचे जाहीर केल्या उपरांत नागरी विमान येरादारी महासंचालनालयान विमान कंपन्यांखातीर मानक संचालन प्रणाली जारी केल्या. युगांडा आणि काँगोकडेन संपर्क साधपी विमान कंपन्यांनी प्रवासी देवचे पहिली स्वघोषणापत्र सादर करप सक्तीचे असा आणि तो फॉर्म दाखल करून त्याची खात्री करप महत्वाचे असा असे डीजीसीएन सांगला. देशातल्या एलपीजीच्या शुद्धीकरण कारखान्यांचे उत्पादन दिसाक 50,000 टन मेरेन वाढयला. भारतीय प्रवासी लोकांखातीर भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास त्यांच्या संपर्कात असात असे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संयुक्त अरब अमिरात भेटीचेर भर दितना जयस्वाल हांणी जायत्यो महत्वाच्यो कबलाती जाल्यात, जाका लागून भारताचे उर्जा सुरक्षेक चालना मेळा असे म्हळा.
1: Several key agreements were signed during the visit which have given a boost to India's energy security, in particular on supplies of LPG, as also strengthening our strategic petroleum reserve. There were agreements on investments, so flow of fresh investments from Abu Dhabi, from UAE to Indian entities in infrastructure and other sectors. In addition, we also signed a framework for the defense strategic partnership, which has again given a boost to our defense partnership with UAE.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांची सुटसुटीत पुरवण जावची हे खातीर सरकार सगळे यत्न करता असे अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडींविषयी नवी दिल्लीत जाल्ले आंतर मंत्रालयीन बसकेत माहिती देताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हिणे सांगले. फुटबॉलात काल गोयात मडगावात जाल्ल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तीत भारतान मालदीवाचेर 11-8 अशी मात केली. भारताची अवेका सिंगान 4 गोल जाल्यार गोयची खेळगडी करिश्मा शिरवोयकारान 2 गोल केल्यात. आता आयतारा भारताची फुडली मॅच बांगलादेशा आड जातली. आयपीएल प्ले ऑफ क्रिकेटात डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयज धर्मशाला हांगा क्वॉलिफायर 1 गुजरात टायटन्सा आड खेळटलो. सांजे 7:30 ही मॅच सुरू जातली. मॅचीत जैतिवंत जावपी पंगड सरळ आयपीएल 2026 फायनलीत पावतलो, जाल्यार ह्या मॅचीत हारपी पंगडाक क्वॉलिफायर 2 आणीक एक संद मेळटली. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्लीत उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि येल्लो अलर्ट जारी केला. राष्ट्रीय राजधानीत फाल्यां मेरेन उष्णताय ल्हाराची परिस्थिती कायम असतली आणि चडांत चड तापमान 44 ते 46 असे अंश सेल्सियस मदी उरतले. हरियाणा, चंडीगड, उदेन, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, विदर्भ आणि अस्तंत राजस्थानात काय सुवातींनी आयज खर उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती आसपाची शक्यता असा. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, उत्तराखंड आणि अस्तंत मध्य प्रदेश या वाठारांनी लेगीत उष्णताय कायम असतली. अस्तंत बंगाल, कोंकण आणि गोय, सौराष्ट्र, कच्छ, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलात आयज उष्ण आणि दमट हवामान उरपाची शक्यता असा. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर, पिराय 21 ते 50 वर्सा, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब, तसेच प्रसारणाखातीर योग्य आवाज असपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी असा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांची आयज नवी दिल्लीत बसका जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीम भेटेर वतल्यो. जम्मू काश्मीरात गुलमार्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनात आडकून पडिल्ल्या 300 परस चड पर्यटकांक सुरक्षित सोडयल्यात. फुटबॉलात काल गोयात मडगावात जाल्ल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तीत भारतान मालदिवाक 11-8 अशे हारयले आणि आयपीएल क्रिकेट

0: क्वालिफायर वनात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगड गुजरात टायटन्सा आड आयज खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: चलो आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमांतल्यान उलयता. सकाळचे बरोबर 8:50 जातात. आयकून दिता चित्र संगीत ही कार्यावळ. ही कार्यावळी तुमच्या सांगात आसा तुमचो स्मगॉलिस्ट केदार. कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक तुमकां आयकूं येता कविता कृष्णमुर्ती हांच्या आवाजांतले हे गीत.

प्रभू गांवकर ह्यो आसात कांय मुखेल खबरो. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्याची आयज नवी दिल्लीत बसका जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीम भेटेर वतल्यो. जम्मू काश्मीरात गुलमार्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनात आडकून पडिल्ल्या 300 परस चड पर्यटकांक सुरक्षीत सोडयल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फुडल्या कांय दिसांनी भारताच्या शिमेवयल्या वाठारांनी भेट दितले आनी सुरक्षा संबंधित बसका घेतले. मंत्री शहा काल राती राजस्थानातल्या बिकानेरात पावले. चिखली चर्चचे फादर बॉलमॅक्स परेरा गोंय वैजकी महाविद्यालयात इस्पितळात उपचारा वेळार संवसाराक अंतरले. संवसारीक भलायकी संघटनेन काँगो आनी युगांडाच्या लोकशाय प्रजासत्ताकात इबोला दुयेंसाचो प्रकोप हो आंतरराष्ट्रीय भौशीक भलायकी आणीबाणी आशिल्ल्याचे जाहीर केल्या उपरांत नागरी विमान येरादारी महासंचालनालयान विमान कंपन्यां खातीर मानक संचालन प्रणाली जाहीर केल्या. तेल आणि भांगर सारखेल्या आयात केल्ल्या वस्तूंचो वापर उणो केल्यार देशाची अर्थव्यवस्था आणि परकी चलनाचो साठो घटमूट जातलो असे सांगून केंद्रीय वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी इंधन संवर्धनाचे आवाहन राष्ट्रीय हितान आसा असे सांगले. भौशीक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपनींनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हांणी वेगवेगळ्या राज्यांनी इंधनाची वाढत्या प्रमाणात मागणी पळोवन देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीची अखंड उपलब्धताय दिवपाचे आश्वासन गिरायकांक दिला. आणि खेळात फुटबॉलात काल गोयात मडगावात झाल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तीत भारतान मालदिवाक 11-8-0 असे हरयले. आयपीएल क्रिकेट क्वॉलिफायर 1 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगड गुजरात टायटन्सा आड खेळटलो. आणि भारतीय हवामान खात्यान आयज दिल्लीत उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि येल्लो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

श्रोत्यांनो, आज आमचो हो चित्रसंगीत हो कार्यक्रम तुमकां हिंदी सिनेमा संगीताचो एक सुंदर सफर घेवन येता. प्रेम, विराह आनी आनंद आनी भावना भरिल्ली ही फिल्म गीतां तुमच्या मनांक नक्कीच आवडटली. चला तर मुखार तुमकां आयकूं येता शोभीत अशें गीत मुखल्ले सुवातीक. खरेंच तुमच्या मनान भरून अशी गीतां आमी तुमच्या संगताक आयकतात.

Eşan, bak, kitli ऊर्जा आणि आनंद मेळटा अशाच गीतान आमचो मूड ताजतवान जाता आणि दीस खूप सुंदर दिसता. आता ऐकूया मुखाल्या सुवातीक के अलिशा जिना आणि जयेश हांच्या आवाजातले सोंदीत सुंदर असे गीत मुखाल्या सुवातीक.

सुन आता ऐकूया या कार्यक्रमाचे निमाणे गीत, आणि हे गीत सगळे इष्टांक खूपच आवडटले. ऐकूया या कार्यक्रमाचे निमाणे गीत.

सो या गीताच्या सांगतान चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आताच तुम्ही ऐकत आहे चित्रसंगीतकारावर. या सुंदर अशा चित्रसंगीताच्या कार्यक्रमात हंगात आम्ही सोपयता. परत मिळूया आणि खंयच्या एक दिसा या चॅनलाचेर या टायमार. तोपर्यंत सगळ्यांक देव बरे करू. नमस्कार इष्टानो, आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून बोलत आहोत. आजच्या या पवित्र भक्तिधारा या कार्यक्रमात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. भक्ती ही आपल्या जीवनातली शांतता, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे. आज आपण भक्ती रसत नाहून निघण्यासाठी एकत्र आलो आहे. चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात

विठ्ठल विठ्ठल नामाचा ठेव, जन्मोजन्मीचा हा ठेव नेम। चला तर या अभंगातून भक्तीचा आनंद घेऊया।

श्रोतो भक्तीचा खरा अर्थ आनंद भजनाचा दडलेला असतो. चला आपण सर्वजण मिळून प्रभू विठ्ठलाचे नमस्मरण करूया.

शुद्ध भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर आचरण आहे. संतांनी सांगितलं आहे की प्रेम, सेवा आणि सत्य हे खरे देवभक्तीचे मार्ग आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण थोडा वेळ प्रभूच्या नामस्मरणासाठी ठेवला पाहिजे. चला तर आता आपण ऐकूया भक्तिधारा या कार्यक्रमात ती सांगता करूया एक सुंदर अशा भक्तिगीताने पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरबद्ध केलेले हे गीत आहे.

श्रद्धा तुम्ही ऐकताले सोनिया यांच्या आवाजातले हे कतार. आता मुखलास सुवातेक तुमकां आयकूं येता सिल्विया आनी एडी यांच्या आवाजातले उगडास हे कतार मुखलास सुवातेक.

άκουσα, όπως λέει του Φανακουρόκου.

क्षण आताच तुम्ही ऐकत आले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गीताचे कर्वेक अरुण कशाळकरांचे गायन राग गुणक्री आताच तुम्ही ऐकलो. आता ऐकूया राग भैरवी.

अरुण कशाळकर आणि गाईड लोह आशिल्लो राग भैरवी. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ सोपयताना तुमकां याद करून दिता. ह्या उपरांत 11 वरां जावन 5 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटली फिल्मी संगीताची कार्यावळ गाता रहे मेरा दिल. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्यो कार्यावळी तुमी आयकतात. 11 वरां आतां जायत आयल्यात दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.

0: radio@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माझे चॅनल. 11 वरां जावन 7 मिनटां जातात. फिल्मी संगीत गाता रहे मेरा दिल.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर. शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनाखाला त्यांनी गायले एप्रिल फूल या फिल्मा खातीर तुम्ही ऐकले हसरत जयपुरी यांचे गीत. आणि ह्या उपरांत लता मंगेशकर.

इंदूर हे तिचे जन्मस्थळ. 89 वर्षाचे लतादिदीन 1942 सावन आपले गायनाचे कारकिर्दीन सुरुवात केली. दिदी तेरा देवर दिवाना म्हणपी दिदी म्हणजे तुमची आमची सुरांची धडकन लता दिदी उर्फ लता मंगेशकर.

जीणित सौ साल संग पे गुलजार हंची रचना संगीतकार राहुल देव बर्मन लता दीदींचो हो आवाज बसेरा फिल्मात आणि ह्या उपरांत किशोर कुमार परतून एकदा राहुल देव बर्मन हांचेच संगीत कालिया फिल्मा खातीर मजरे सुलतानपुरी हांची रचना

लीला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर कॅम्पस कट्टा फिल्मातल्या या गीता सांगताक सोपता गाता रही मेरा दिल. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 11 वरां जावन 31 मिनटां जाल्यात. एनसीआरटीन प्रायोजित केल्ली ही कार्यावळ उमंग.

0: सबस्क्राइब करा
1: आणि मागीर ऐका तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी आणि आता ही असा कार्यावळींची रूपरेषा घरच्या घरी व्यवसाय चित्रा क्षीरसागर हांचे उलोव तशेंच वर्षा मालवणकार हांणी सादर केल्यो कविता तुमकां ऐकपाक मेळटल्यो एकवर जाऊन 5 मिनिटांचेर आसतली कान ओवळां एकवर जाऊन 40 मिनिटांचेर सदा फुले आणि दनपारच्या सभेतली निमणे कार्यावळ 2:30 मिनिटांचेर चित्रसंगीत

0: हो गया इंतजाम।
1: किसका?
0: गुड्डी की फीस का।
1: दिखा। 20,000 का लोन तुरंत। पता है कौन दे रहा है, ब्याज कितना है? लोन विनियमित संस्थानों से ही ले और कर्ज उतना जितनी जरूरत, वो भी जांच कर। हो गया इंतजाम, पगार एडवांस में भेजिए।
2: आरबीआई कहता है,
3: सही वित्तीय बर्ताव करे आपका बचाव।
4: आकाशवाणी पणजी केंद्राची हिमा देवाईनी आहे, सादर करीत आहोत खास महिलांसाठी हा कार्यक्रम घरकुल। नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत। भगिनीनो, जीवन ही एक कला, प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनव्हास। तुमच्या चांगल्या विचारांनी तो सुंदर बनवा। मनात घर करून राहिलेले हे शब्द, याच शब्दांचा आधार घेत कार्यक्रमाची ही सुरुवात। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात घरच्या घरी व्यवसाय, चित्रा क्षीरसागर यांचं भाषण, तसंच वर्षा मालवणकर यांनी सादर केलेल्या कविता। कार्यक्रमाची ही सुरुवात भक्तिरचने।

0: भगिनीनो, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यांच्यातील ताळमेळ राखण्यासाठी दर सुमारे 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणतात. या महिन्याला महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखलं जातं. सौर वर्ष 365 दिवसांचं असतं आणि चांद्र वर्ष 354. या 11 दिवसांच्या फरकामुळे दर 3 वर्षांनी सुमारे 1 महिना वाढतो. या वाढीव महिन्याला अधिक मास म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंचा महिना मानला जातो आणि म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. या महिन्यात विष्णूची उपासना, भागवत कथा आणि दानधर्म करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. भगिनीनो, अधिक मासाच्या याच पार्श्वभूमीवर आपण ऐकलीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही भक्तिरचना संत तुकाराम महाराज यांची. आणि आता कार्यक्रमातील हा पहिला मुख्य विषय ऐकूया, चित्रा क्षीरसागर यांना घरच्या घरी व्यवसाय या विषयावरील त्यांचं हे भाषण.
1: परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला बुद्धी नावाची गोष्ट प्रदान केली आहे. आपल्या बुद्धीवर ज्या व्यक्तीचा अतूट विश्वास आहे त्यांनीच स्वप्न साकार केलेली आहेत. चूल मूल, रांधावाडा, कष्ट हे सर्व पिढ्यान पिढ्या चालत आलेले परंपरेने बाईने आनंदाने स्वीकारलेले. या कष्टांचा वसा ती देत पुढच्या पिढीला शहाणे करीत आली आहे. घरात काटकसर करून संसार चालवत आलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत पुरुषाने कमवायचे आणि बाईने घर संसार चालवायचा अशी रीत आजही आहे. सण वार आला गेला नातीगोती सांभाळून ती बचत करायची. या बचतीतून पुन्हा घरासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी ती उचलायची. असं करत करत अनेक पिढ्या पुढे पुढे चालत राहिल्या. महिलांमध्ये काम करण्याची जाणीव 1990 नंतर तीव्रतेने दिसायला लागली. याआधीच्या काळात जाणीव नव्हती असे नाही, परंतु महागाई नव्हती, त्यामुळे त्या आपल्या संसारात खुश होत्या. ज्या महिला शिकल्या सवरल्या त्या नोकरी

नोकरीसाठी धावाधाव करीत असत. व्यवसायाकडे फार कमी प्रमाणात महिला वळत असे. 3 ते 4 हजाराची का होईना, परंतु नोकरी या शब्दाभोवती ती घुटमळत असे. स्वयंपाक घरापुरत्या मर्यादित असलेल्या सामान्य महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महिलांना घरच्या वातावरणामुळे किंवा सामाजिक दडपणामुळे म्हणा, 4थी किंवा 7वी पास झाल्यावर त्यांचे लग्न करून देण्यात येत होते. त्यांना वयाच्या 40 नंतर अपराधासारखे वाटत असे की आपण त्यावेळी शिकलो का नाही. आता हाच वर्ग मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेऊन व्यवसायात येऊ पाहत आहे, कारण सध्या महागाई खूप वाढली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा मोठ्या प्रमाणात ओतल्या जाऊ लागला आहे. या सर्वांसाठी घरात 4 पैसे मिळवावेत असे तिला वाटू लागले. तसेच बदलत्या काळानुसार स्वतःविषयी ती जागृत झाली असे म्हणता येईल. प्रत्येक वेळी नवऱ्यापुढे हात कशाला पसरायचा, आपण स्वतः कमवावे, घरादाराला हातभार लावावा, माझ्या ज्या मागण्या आहेत त्या पुरवण्यात आणि स्वतः जो वेळ आपण फक्त दूरचित्रवाणीवरून वाहिन्या पाहण्यात घालवतो त्याऐवजी काही प्रशिक्षण घेऊन घर सांभाळून व्यवसाय करावा हे तिच्या लक्षात येत राहिले. आता घरगुती व्यवसायावर महिलांचा जास्त भर आहे. यात काही उदाहरणादाखल घरगुती जी व्यवसाय आहेत ती तुम्हाला मी सांगते. प्रथम शिवणकाम. या शिवणकामात नॅपकिन, कुशन कवर, टेबल क्लॉथ, रजई शिवणे, ॲप्रॉन्स, फ्रॉक्स, ब्लाऊज, कपियाळी, गोधडी, नवीन नवीन कल्पना वापरून आपण शिवणकामात उतरू शकतो. हा व्यवसाय महिलांसाठी भरपूर उत्पन्न मिळवून देणारा आहे. गोव्यात 5 तारांकित हॉटेल आहेत, यात अंतर्गत सजावट यावर भर दिला जातो. दुसरा व्यवसाय मेणबत्त्या बनवणे, याचाही कोर्स आहे. यात जेल मेणबत्ती, स्नो मेणबत्ती, तसेच दर दिवशी लागणारे जे मेणबत्त्या आहेत त्यांचे पाकिट्स तयार करणे किंवा कॅन्डल डिनरची पण एक पद्धत गोव्यामध्ये आहे. तसेच मेणबत्तीवर कार्विंग करणे, रंगसंगती बघून माल विकल्या जातो. मेणबत्त्यांच्या व्यवसायात अनेक मैत्रिणी आल्या आहेत, त्यांचे कारखाने उभे केलेले आहेत. आपला गोवा पर्यटन केंद्र असल्यामुळे अनेक व्यवसाय घरात बसून तुम्ही करू शकता. गोव्यात पर्यटक येत असतात त्यांना घरगुती जेवण पाहिजे असते, ते सुद्धा करू शकता. चपात्यांचे केंद्र आपण काढू शकतो, फुलांच्या शेतीद्वारे रोजगार आपण मिळवू शकतो. ग्लॅडिओलास फुलांची शेती करण्यासाठी मात्र शेतीची आवड असणे गरजेचे आहे. कृषी खात्याच्या योजना आहेत त्याची माहिती घेऊन फुलांचे बियाणे घ्यावे. तसेच कृषी संशोधन कार्यालय ओल्ड गोवा येथे या बियाणांची काळजी कशी घ्यावी, झाडे कशी लावावीत, त्यांची वाढ, त्याला खत किती प्रमाणात घालावे याची प्रशिक्षण दिल्या जाते. फुलांची मागणी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता पॉवर टिलर यंत्र, याचा उपयोग महिला घेत आहेत. नांगर, बैल यांच्यावर अवलंबून न राहता पॉवर टिलर यंत्राच्या सहाय्याने शेती नांगरता येते. याचीही व्यवस्था कृषी खात्याकडे आहे. आपल्या शेतीची नांगरणी झाली की दुसऱ्या शेतकऱ्याला भाड्याने पण आपण हे पॉवर टिलर यंत्र देऊ शकतो. आता आपल्या गोव्यामध्ये नारळाची झाडं भरपूर प्रमाणामध्ये आहेत. आता ह्या नारळाच्या झाडापासूनचा जो व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये नारळ तर आपण विकतोच. करवंट्या, काश्या, नारळाचे तेल, झावळ्या, हीर म्हणून झावळ्यांच्या मधून काडी लांबलचक अशी निघते, त्यापासून आपण झाडू तयार करू शकतो. कौलाचे जे वासे आहेत ते वासे तयार करू शकतो. वासे नीट करताना जो कचरा पडतो त्याला किलचे असे म्हणतात आणि ते सुद्धा विकल्या जातं. नारळाचे तेल काढून पेंड तयार करून ती सुद्धा विकल्या जाते. आता अन्न पदार्थ बनवणे यात जर आपण आलो तर जाम, जेली, सिंथेटिक सिरप, लिंबू सिरप, वेगवेगळ्या भाज्यांचे लोणचे, लसणाचे लोणचे, पापड, काजू बर्फी, चकल्या, शंकरपाळे, सर्व प्रकारचे पौष्टिक लाडू, शंकरपाळे, नेवरी, चिवडा, शेव, राजगिरा लाडू, चण्याच्या डाळीचे

काप, नारळाचे काप अशा एक ना अनेक खाद्यपदार्थांचे व्यवसाय म्हणून आपण करू शकतो. बरं, उदबत्त्या, साबण, नीळ, फिनाईल हे सुद्धा व्यवसाय आपण घरामध्ये बसून करू शकतो. भरतकाम, विणकाम हा सुद्धा व्यवसाय आहे. बीडवर्क ज्याला म्हणतो, साड्यांना बीडवर्क करून देणे, ड्रेस मटेरियलला बीडवर्क करून देणे, कुंदन, सिक्वेन्स, टिकल्या, रंगीत जरीचे दोरे, नायलॉन दोरे, सिल्कचे दोरे, मणी, मोती, टिकल्या, खडे, पाने, विविध आकारांचे आरसे यातून आपण बीडवर्क करू शकतो. हा व्यवसाय सुद्धा गृहिणींना परवडण्यासारखा आहे. एम्ब्रॉयडरीतली डिझाईन

0: साड्यांना बिटवर करून देणे, ड्रेस मटेरियलला बिटवर करून देणे, कुंदन, सिक्वेन्स, टिकल्या, रंगीत जरीचे दोरे, नायलॉन दोरे, सिल्कचे दोरे, मणी, मोती, टिकल्या, खडे, पाने, विविध आकारांचे आरसे यातून आपण बिटवर करू शकतो. हा व्यवसाय सुद्धा गृहिणींना परवडण्यासारखा आहे. एम्ब्रॉयडरीतली डिझाईन्स, रंगसंगती, कापडांची, दोऱ्यांची हे फार महत्वाचं आहे. कम्प्युटरद्वारे डिझाईन काढून आपण एम्ब्रॉयडरी करू शकतो. चादरी, उशाची कवरं, टेबल क्लॉथ, टीपॉय यासाठी एम्ब्रॉयडरी हे उत्तम साधन आहे. आता सॉफ्ट टॉईज जर आपण घेतला तर सॉफ्ट टॉईज सुद्धा हा पण एक अतिशय आर्थिक दृष्टिकोनातून चांगला व्यवसाय आहे. आपण प्राण्यांचे आकार, पशु, पक्षी, झाडे, वेली यांचे आकार आपण सॉफ्ट टॉईज घरी बसल्या करू शकतो. ब्युटिशियन हा सुद्धा महिलांमध्ये एक चांगल्या प्रकारे जागृती आल्याकारणाने हा व्यवसाय अतिशय फायद्यामध्ये आहे. अनेक चित्रपटांमधून, अनेक मालिकांमधून आपण ज्या नायिका पाहतो आहोत, त्यांच्या साड्या, त्यांची राहणीमान, त्यांचा मेकअप, आपण जे हे पाहतो त्यातूनही आपल्यालाही असं वाटायला लागलेलं आहे की आपणही छान दिसावं. यातून ब्युटिशियन हा व्यवसाय अतिशय छान प्रकारे चालू शकतो. महिलांसाठी हा व्यवसाय वरदान ठरत आहे. आता लग्नामध्ये नवरीला नटवणे, मेकअप, तिचा लुक छान दिसावा म्हणून खास ब्युटिशियनला सुद्धा बोलवल्या जाते. आता बॅग्स तयार करणे, यामध्ये सुद्धा लेदर बॅग, ज्यूट बॅग, कागदी बॅग, कापडी बॅग्स तयार करता येतात. सध्या प्लास्टिकवर बंदी असल्याकारणाने आपण ह्या वेगवेगळ्या बॅग्सला छान एक व्यवसायाचं रूप आपण देऊ शकतो. आता आपल्या जितक्या कल्पना तेवढे व्यवसाय. ह्या बॅग्सला पॅचवर्क, आरसे वर्क असं करता येतं. नारळावरची कारिगिरी, कृत्रिम फुले, सोलाउडपासून फ्रेम बनवणे, बांबूपासून वस्तू बनवणे, नाईट लॅम्प, शंख, शिंपलापासून वस्तू बनवणे हाही व्यवसाय आपल्या गोव्यामध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करू शकतो. एक व्यवसाय नवीन प्रकारचा आहे, चिंचेचे जी झाडं आहेत ती विकत घेणे. यात चिंचा उतरवून घेणे, चिंचांमधून चिंचोके, दोरे वेगळे करून चिंचांचा मऊ भाग जो असतो त्याला मीठ लावून त्याचे गोळे तयार करणे, सुकवणे आणि ते विकणे. ज्यूस सेंटर काढणे हे सुद्धा व्यवसाय छान आहे. फळांपासून ज्यूस तयार करणे हाही एक व्यवसाय आपल्याला परवडणारा आहे. आपल्या कल्पना शक्तीवर आपण कोणताही व्यवसाय करू शकतो. फक्त चिकाटी, जिद्द, प्रामाणिकपणा हवा आहे. कॅटरिंग हा व्यवसाय आहे. भाजी, बटाटवडे, सामोसा, पावभाजी यांचाही व्यवसाय आपण करू शकतो. चार चाकी, दोन चाकी पर्यटकांना भाड्याने देणे हा व्यवसाय समुद्रकिनारीही राहत असलेल्यांना खूप छानपैकी उपयोगी पडतो. लॉन्ड्री हाही व्यवसाय आहे. पंचतारांकित हॉटेल्समधून बेडशीट, टॉवेल, नॅपकिन, कुशन कवर, लोडचे कवर, दाराचे पडदे धुण्यासाठी सुद्धा आपण लॉन्ड्री हा व्यवसाय आपल्याला परवडण्यासारखा आहे. असंख्य महिला प्रशिक्षण घेऊन कमावत्या झालेल्या आहेत. सर्व भाज्या आणून निवडून पाकिटात घालून त्या सुद्धा विकता येतात. सध्या महागाईमुळे आपला वेळ वाया न घालवता चार पैसे कमावण्यासाठी वेळ घालवावा. ज्यावेळी आपण आपला व्यवसाय निवडतो त्याबद्दल संपूर्ण माहिती, मार्केटिंग, कच्चा माल, प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द आणि आपल्या मालाला उठाव, फिनिशिंगच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय करावा. उंबऱ्याच्या आत असणारी स्त्री उंच भरारी घेऊ शकते हा विश्वास तिच्यात आहे. महिलांनी नोकरीच्या मागे न लागता घरातील व्यवसाय निवडावे, संसाराला हातभार लावावा.
1: भगिनींनो, या होत्या चित्रा क्षीरसागर. त्यांचं हे भाषण होतं घरच्या घरी व्यवसाय या विषयावरील.

0: भगिनीनो, विंदा करंदीकर यांचं हे गीत होतं. पद्मजा भेणाणी जोगळेकर यांचा हा स्वर. ही शुभ्र फुलांची ज्वाला या संग्रहासाठी संगीत होतं यशवंत देव यांचं. भगिनीनो, आपली ही भेट महादेव वाहिनीवरून घरकुल कार्यक्रमात. ऐकूया वर्षा मालवणकर यांनी सादर केलेल्या कविता.
1: नमस्कार. मी आज काही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे रिंगण. शिकली सवरली तिच्या पंखात बळ आलं म्हणून बाई कधी परंपरेच्या जोखंडातून मुक्त झाली असे म्हणताच येत नाही. परंपरेचे जोखंड इतके घट्ट आहेत की ते तुटतात तुटत नाहीत, पण ते कधीतरी तुटणारच यावर आपण विश्वास ठेवूया आणि पुढे पुढे चालत राहूया. कविता सादर करते, कवितेचे नाव आहे रिंगण. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. घरात नसते बोलण्याची सोय काही. घरात नसते बोलण्याची सोय काही. फुगडीच्या रिंगणात येऊन गोष्ट सांगते स्वतःचीच. घरात नसते बोलण्याची सोय काही. फुगडीच्या रिंगणात येऊन गोष्ट सांगते स्वतःचीच. वेदनेचे व्यक्त होते दुःख सारे सारे अबोल. वेदनेचे व्यक्त होते दुःख सारे सारे अबोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. दिले झोकून तुला घुटमळाया रिंगणात. दिले झोकून तुला घुटमळाया रिंगणात. आणि तुझ्या पावलांची वाट अजून घुटमळे पावलात. दिले झोकून तुला घुटमळाया रिंगणात. आणि तुझ्या पावलांची वाट अजून घुटमळे पावलात. तुझ्या मुक्तीचाही ठरतो इथे अर्थ किती फोल. तुझ्या मुक्तीचाही ठरतो इथे अर्थ किती फोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. झळा उन्हाच्या सोसल्या किती. झळा उन्हाच्या सोसल्या किती. कळा रात्रीच्या भोगल्या किती. झळा उन्हाच्या सोसल्या किती. कळा रात्रीच्या भोगल्या किती. जन्मभर जे जपले त्याचे झाले तोलमोल. जन्मभर जे जपले त्याचे झाले तोलमोल. गोल गोल रिंगण, त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. परंपरेचे देऊन नाव किती तुडविले तुला. परंपरेचे देऊन नाव किती तुडविले तुला. पायात बांधून चाळ हवे तसे बंदिस्त केले. परंपरेचे देऊन नाव किती तुडविले तुला. पायात बांधून चाळ हवे तसे बंदिस्त केले. देखावा करतात. देखावा करतात

करून तुझी पूजा वाजवून संबळ आणि ढोल. देखावा करतात करून तुझी पूजा वाजवून संबळ आणि ढोल. गोल गोल रिंगण त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. सखे रिंगणातून बाहेर ये, सखे रिंगणातून बाहेर ये, हवे तर रिंगण फोडून बाहेर पड. सखे रिंगणातून बाहेर ये, हवे तर रिंगण फोडून बाहेर पड. देखाव्याचे नाटकीपणाचे, देखाव्याचे नाटकीपणाचे झिडकार सारे डौल. देखाव्याचे नाटकीपणाचे झिडकार वरवरचे डौल. गोल गोल रिंगण त्याचा अर्थ किती खोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. जन्मभर सांभाळायचा असतो बाई तुलाच तुझा तोल. माणसांच्या गर्दीत मला बेघर झालेले म्हातारी आजी आजोबा हमखास दिसतात. वेडे म्हणतो आपण त्यांना, कारण ते वेड्यासारखेच वागतात. मला नेहमी प्रश्न पडतो, ही पिकलेली पाने अशी वाऱ्यावर का पडावी? यांना सांभाळणारी रोपटी कुठे नाहीशी झाली? की ती स्वतःलाच वाऱ्याबरोबर झोकून देत असावी? प्रश्नच आहे. कवितेचं नाव आहे म्हातारपणाला फुटतात पाय. कुणालाच कळले नाही म्हातारीच्या मनात आले काय, कुणालाच कळले नाही म्हातारीच्या मनात आले काय. अशी गेली निघून घरातून जणू उंबऱ्याला फुटले पाय. कुणी म्हणाला माजली आहे, कुणी म्हणाला आहे वेडी. कुणी म्हणाला माजली आहे, कुणी म्हणाला आहे वेडी. सगळ्याच्या पलीकडे म्हातारी तिलाच ठाऊक करते काय. सगळ्याच्या पलीकडे म्हातारी काय सांगू, मध्यरात्रीही तिची चालते पायपीठ. सगळ्याच्या पलीकडे म्हातारी काय सांगू, मध्यरात्रीही तिची चालते पायपीठ. नाहीच कसली खंत, नाहीच कुणाला भीत. खूप सहन केला अपमान, खूप सहन केला अपमान शब्दांचा मारा. नको नको कोंड मारा म्हणत निघाले म्हातारी सर्व भावनांच्या पार. कोण कुठली जाते कुठे, कोण कुठली जाते कुठे प्रश्न समोर येतो. कोण कुठली जाते कुठे प्रश्न समोर येतो. म्हातारी काहीच बोलत नाही, पदर मात्र डोळ्याकडे जातो. कोण कुठली जाते कुठे प्रश्न समोर येतो. म्हातारी काहीच बोलत नाही, पदर मात्र डोळ्याकडे जातो. घरदार उघडी असायची, घरदार उघडी असायची ती घरात होती तेव्हा. घरदार उघडी असायची ती घरात होती तेव्हा. आता तीच पडल्यावर उघड्यावर तोंड बंद करून कुलूप लागतच दारावर वरच्यावर. घरदार उघडी असायची ती घरात होती तेव्हा. आता तीच पडल्यावर उघड्यावर तोंड बंद करून कुलूप लागतच दारावर वरच्यावर. आयुष्यात उसंत न घेतलेली म्हातारी आता सुद्धा राबत आहे. आयुष्यात उसंत न घेतलेली म्हातारी आता सुद्धा राबत आहे. वेडी म्हणून घेण्यासाठी रस्ते रस्ते झाडत आहे. नसो कचरा नसो घाण झाडत असते म्हातारी. नसो कचरा नसो घाण झाडत असते म्हातारी. जसा रिकामा करावा ऊर झाडून सगळ्या आठवणी. उघडत नाही तोंड, उघडत नाही तोंड कुणाकडे पसरत नाही हात. उघडत नाही तोंड कुणाकडे पसरत नाही हात. कुणी दिलं तरच खाणार, नाहीतर उपाशीच सरते रात. आकाशाचे छप्पर घेऊन कोणत्या दिशेने नाही ठाऊक. आकाशाचे छप्पर घेऊन कोणत्या दिशेने नाही ठाऊक. देहभान हरपून म्हातारी जाय. कुणालाच कळले नाही म्हातारीच्या मनात आले काय. अशी गेली निघून घरातून जणू उंबऱ्याला फुटले पाय. म्हाताऱ्यांना गृहीत धरू नये कोणी, त्यांच्याही मनात उठतात वादळे. म्हाताऱ्यांना गृहीत धरू नये कोणी, म्हाताऱ्यांना गृहीत धरू नये कोणी, त्यांच्याही मनात उठतात वादळे. करून करून करणार काय, करून करून करणार काय. रडत जगणार नाहीतर मरून जाणार. रडत जगणार नाहीतर मरून जाणार. असे म्हणणाऱ्यांना ठाऊक नाही म्हातारपणालाही फुटतात पाय, म्हातारपणालाही फुटतात पाय. माहेरची ओढ लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला असते, कारण माहेर असतंच इतकं गोड. माहेरचं अंगण, तिथल्या भिंती, सगळे सगळेच आपले सवंगडी असतात. त्यांना भेटायला पुन्हा पुन्हा जावंसं वाटतं, पण येताना मात्र पाय निघत नाही. कवितेचं नाव आहे माहेर. इथून निघताना दरवेळी माझं असं होतं, इथून निघताना दरवेळी माझं असं होतं. न्याहाळते मी भिंती दरवाजे खिडक्या, न्याहाळते मी भिंती दरवाजे खिडक्या. नको तितकं मन गहिवरत, इथून निघताना माझं असं होतं. घर भिंती अंगण माझघर सगळेच बोलके होतात. घर भिंती अंगण माझघर सगळेच बोलके होतात. मी फक्त ऐकत जाते, ते बोलून हलके होतात.

जेव्हा जेव्हा येते इथे, जेव्हा जेव्हा येते इथे, तेव्हा तेव्हा असं होतं, माझं मलाच कळेना माझं असं का होतं. गोडधोड चविष्ट सारं करून घालते आई, गोडधोड चविष्ट सारं करून घालते आई, तुझ्या घरी तुला कोण देईल तिची काळजी जात नाही. भित्री मी आहे खरी तिच्यासमोर हुशारीने वागते, भित्री मी आहे खरी तिच्यासमोर हुशारीने वागते, नवऱ्या सासूच्या गोष्टी साखर पाक लावून सांगते. भित्री आहे खरी समोर तिच्या हुशारीने वागते, नवऱ्या सासूच्या गोष्टी साखर पाक लावून सांगते. मनातलं बरंच काही तिला न सांगता कळतं, मनातलं बरंच काही तिला न सांगता कळतं. इथून निघताना दरवेळी माझं असं होतं, दरवेळी माझं असं होतं. जन्माला आली मुलगी तर अजूनही नाकं मुरडली जातात. मुलीलाच घरादाराचा दिवा मानणारी कुटुंब अपवादानेच भेटतात. मुलींना जगवा शिकवा म्हणजे समाज समृद्ध बनेल, समाज सशक्त बनेल, हे अजूनही का पुन्हा पुन्हा आपल्या मनावर बिंबवावं लागतंय? विचार आपल्या मानसिकतेचा करावा लागेल, मुलींचा नाही. कवितेचं नाव आहे मुली. कशा किड्या मुंग्यांसारख्या मारल्या जातात मुली, कशा किड्या मुंग्यांसारख्या मारल्या जातात मुली. नसतात सुरक्षित गर्भात, नसतात सुरक्षित गर्भात आपल्या माणसांपासून, बाहेरच्या जगाचा अंदाज येण्याआधीच चिरडल्या जातात मुली. तऱ्हे तऱ्हेच्या नजरेतून स्वतःला वाचवतात, तऱ्हे तऱ्हेच्या नजरेतून स्वतःला वाचवतात. काय सांगू, कशा कशा स्वतःला जपतात मुली. पंखांमध्ये बळ दिलं तर आकाशाला गवसणी घालणारच, पंखांमध्ये बळ दिलं तर आकाशाला गवसणी घालणारच. फितूर नसते आकाश, फितूर नसते आकाश, ते जिद्दीच्या पंखांना कवेत घेणारच. पंखच छाटून टाकले तर सांगा कशा सावरणार मुली, पंखच छाटून टाकले तर सांगा कशा सावरणार मुली. जगू द्या ना आम्हा मुलींना, जगू द्या ना आम्हा मुलींना स्वच्छंद पाखरांसारखं, जगू द्या ना आम्हा मुलींना स्वच्छंद पाखरांसारखं. पंखांमध्ये थोडं बळ द्या, पंखांमध्ये थोडं बळ द्या, आम्ही आभाळभर फुलत राहू. पंखांमध्ये थोडं बळ द्या, आम्ही आभाळभर फुलत राहू. जिद्दीची घेऊन झेप तुमच्या स्वप्नांना फुलवत राहू, जिद्दीची घेऊन झेप तुमच्या स्वप्नांना फुलवत राहू. आपलं बालपण समृद्ध व्हायचं असेल तर त्याला कुटुंबाची साथ लागते. गोष्टी सांगत सांगत मुलांना वाढवणारी आजी लागते, धाक दाखवत शिस्त शिकवणारी आई लागते. थोडक्यात काय तर प्रत्येक घराला एक आई लागते, एक आजी लागते, म्हणजेच एक स्त्री लागते. माझी शेवटची कविता सादर करते म्हातारीची गोष्ट. परवा गडगडाटासह पडला पाऊस, परवा गडगडाटासह पडला पाऊस, तेव्हा लेख म्हणाली आई म्हातारीचा दगड लागला का तुला? मी ऐकतच राहिले. आजीने सांगितलं ढगातून म्हातारी दगड टाकते. मी नाही भीत, तूही नको भिऊस. माझ्या बालपणीही होती म्हातारी, माझ्या बालपणीही होती ढगात म्हातारी दगड धोंडे पाडायची, चार एक महिने सारा राग काढायची. तीच म्हातारी तीच पारंपरिक गोष्ट, तीच म्हातारी तीच पारंपरिक गोष्ट. म्हातारीच सांगते म्हातारीची गोष्ट, म्हातारीच सांगते म्हातारीची गोष्ट. माझ्यासारखीच माझी लेक मन लावून ऐकते. ढगातली म्हातारी कधीही मरणार नाही, ढगातली म्हातारी कधीही मरणार नाही. तिला घराघरातल्या प्रत्येक म्हातारीनं अमर केलंय, तिला घराघरातल्या प्रत्येक म्हातारीनं अमर केलंय. म्हणूनच घराघरात असावी एक म्हातारी, म्हणूनच घराघरात असावी एक म्हातारी. ढगातल्या म्हातारीची गोष्ट सांगणारी, ढगातल्या म्हातारीची गोष्ट सांगणारी.

भगिनीनो, वर्षा मालवणकर यांनी सादर केलेल्या कविता आपण ऐकल्यात. आपली ही भेट घरकुल कार्यक्रमात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादैवाहिनीवरून.

वगैरेनं जीवनरंग या संग्रहासाठी ही रचना होती प्रवीण दवणे यांची. केदार पंडित यांचं संगीत. जीवनरंग या संग्रहासाठी प्रवीण दवणे यांची रचना. आपली ही भेट भगिनीनो घरकुल कार्यक्रमात महादेवाईनी वरून.

0: हर्ट्स आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून
1: युववाणी मराठी युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम
2: भगिनीनो घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया नाट्यसंगीत. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या द्रौपदी या नाटकासाठी शोभा जोशी यांचा स्वर, संगीत भास्कर बुवा बखले यांचं.

भगिनीनो, द्रौपदी नाटकासाठी हा स्वर शोभा जोशी यांचा होता. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांची ही रचना, संगीत भास्कर बुवा बखले यांचं. आणि या पदाबरोबरच समाप्त होत आहे आजचा घरकुल कार्यक्रम. भगिनीनो, पुन्हा आपली भेट येत्या सोमवारी याच वेळी. पुन्हा भेटू, नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळी वाहिनी आहे. दुपारचा 1 वाजतोय. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत.

नमस्कार, हे आसात कांय मुखेल खबरो. सरकार देशान एक लवचीक विश्वासाचे आणि शाश्वत सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करपा खातीर वेगवेगळे धोरणात्मक उपक्रम राबयत आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज राजस्थानातल्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवेल्या सांचू सीमा चौकेक भेट दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकाराच्या 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाल्ल्या खातीर कौतुक केले आणि ह्या काळात भारताच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रवासातलो एक महत्वाचो टप्पो असे म्हटला. सरकारान राष्ट्रीय क्रीडा नियामक मंडळ नियम आणि राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण नियम अधिसूचित केल्यात. भारत आणि अमेरिकेन आयज मोलादीक खनिजां आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचो पुरवठो खणकाम आणि प्रक्रिया सुरक्षित करपाच्या हेतान एका महत्वाच्या द्विपक्षीय कबलातीचेर सयो केल्यो. चिखली चर्चेचे फादर बॉलमॅक्स परेरा हांका आयज गोंय वैजकी महाविद्यालयान उपचारा वेळार मरण आयले. आणि गोंय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान सगळ्या सरकारी सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित मिडल हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयांक आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड 2026 आणि अमृत कुंभ सन्मान 2026 या सर्तीन वाटेकार जावपाचे आवाहन केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आल्फ्रेड रोज हांच्या आवाजातले हे आशिले गोडशे. आकाशवाणी पणजी केंद्राच्या माते चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात कानआवळा. ह्या उपरांत निमणे सुवातेर ही इश्टागत. एम बॉयर हांच्या आवाजान

वॉयर यांच्या आवाजाचीही इष्टागत. तुम्ही ऐकली कानो आव्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान तुम्ही ऐकता दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 1:30 जायत आयल्या दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. याद आसुनी 1:40 तुमकां आयकपाक मेळटली सदाफुली. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल.

0: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश

प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णाद्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या चार विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे चार जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णाद्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णाद्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बससेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल.
रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील

0: परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धरमशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: .1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तर एक वार कार्यावळी. 1:40 जाल्यात. ही आसा सदा फुली.

हवामान ढगाळ आसतले. पावस पडपाची शक्यताय. चडांत चड तापमान 34 तर उण्यात उणे 27 डिग्री तापमान आसतले अशें हवामान खातें शेतकामत्या खातीर कळीत करता. गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या नुस्तेमारप्यांक हवामान खात्यान विशेष अशी शिटकावणी कांयच दिल्ली ना. पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या ते माहिती प्रमाण ही आशिल्ली हवामाना विशीं माहिती.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार तुम्ही ऐकलंय त्रिशूल फिल्मा खातीर खय्याम हांणी संगीतबद्ध केल्ले साहिर लुधियानवी यांचे हे गीत आणि ह्या उपरांत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यादों की बारात या फिल्मात मंजुरा सुलतानपुरी हांचे गीत संगीतकार राहुल देव बर्मन

यादों की बारात या फिल्मात आशा भोसले आणि मोहम्मद रफी हांचो हो जोड आवाज तुम्ही ऐकलो. आणि आता किशोर कुमार आणि सांगाते तीन देविया या फिल्मात मंजुळा सुलतानपुरी हांचे गीत संगीतकार सचिन देव बर्मन.

0: तीन देविया या फिल्मात किशोर कुमार आणि सांगा त्यांचा आवाज, सचिन देव बर्मन हांचे संगीत, मजरूह सुलतानपुरी हांच्या गीता खातीर. तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत चित्र संगीत, ह्या उपरांचे गीत रोखडेच.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.

0: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
1: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
0: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
1: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
0: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
0: RNUAIRPANAJI@gmail.com
2: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
0: 1 जून 2024.
2: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान परतून एकदा आमच्या सगळ्या ऐकप्यांक येवकार. चित्र संगीत कार्यावळ फुडें व्हरतना महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर, धूल का फूल या फिल्मात साहिर लुधियानवी यांचे गीत, संगीतकार

लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर कार्यावळीतले हे निमाणे गीत ऐकूया. भरोसा या फिल्मात संगीतकार रवी राजेंद्र कृष्ण यांचे गीत.

भरोसा फिल्मात लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर, चित्रसंगीत कार्यावळीतलं हे निमाणे गीत. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेळ्यान तुम्ही दनपारच्या सभेतल्यो ह्यो कार्यावळी ऐकतात. 3 वरां आता जायत आयल्या दिल्ली केंद्रावेळ्यान खबरो आम्ही सहक्षेपित करता. पहिली हिंदीतल्यान, 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान आणि 3 वरां 10 मिनटांचेर आमच्या स्टुडिओतल्यान दिल्ल्यो कोकणीतल्यान मुखेल खबरो ऐकत रावात. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल.

0: नमस्कार, ह्यो आसात कायमू खेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीन क्लॉड विदेश वेव्हार मंत्र्यांचे बसकेचे अध्यक्षपद भूशयले. भारत आणि अमेरिकेन आयज मोलादी खनिजां आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचो पुरवठो खणकाम आणि प्रक्रिया सुरक्षित करपाच्या हेतान एका महत्वाच्या द्विपक्षीय कबलातीचेर सयो केल्यो. भारताची डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ घटमूट करपाचे दिखेन आणि नागरिकांक सुधारित इंटरनेटाची सोय दिवपाच्या महत्वाच्या पावड्यार दूरसंचार खात्यान पीएम वाणी या चौकटीखाला काय सोप्यो सुधारणा सुरू केल्यात. अपनापन नरेंद्र मोदी के संग मेरे अनुभव हे मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी बरयल्ल्या पुस्तकाचे नवी दिल्लीन आयज प्रकाशन जाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्षांचो कार्यकाळ पुराय जाल्ल्या खातीर कौतुक केला आणि या काळात भारताच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रवासातलो एक महत्वाचा टप्पो असं म्हटलं. NH66च्या कुंकळी ते बेंडोर डॅम मेरेनच्या रस्त्याक फोर लेनिंग खातीर केंद्र सरकारान 1,880.11 कोटी मंजूर केल्यात. गोयचो डॉ स्वप्नील साळकर हांकां मुंबय हांगा आयोजित प्रतिष्ठीत स्क्रीन रायटर्स असोसिएशन अवॉर्ड्स 2026-27 स्टोलन ह्या OTT चित्रपटा खातीर सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मेळ्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: उंची 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयतां. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ 3:11 आणि 50 सेकंद आता झाले असतात. दनपारची सभा आता सोपवून आम्ही तुमचा निरोप घेता. FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळ चालू असतात. म्हादय चॅनलाचेर संजवेची सभा 5:30 सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

0: नमस्कार यसत काय मुखेल खबरो गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सी पी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे म्हण हाजीर असतले. या सुवाळ्यात मारियो मिरांडा हांचे कार्टूनाचे प्रदर्शन भरतले असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी सांगला. कुंकळी ती बायळी मेरेनच्या रस्त्याच्या चौपदरीकरणा खातीर 1880 कोटी रुपयांचो निधी मंजूर करपाखातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे उपकार मानल्यात. भलायकी सदांच निरोगी दवरपा खातीर दर एकल्यान जतनाय घेवप गरजेचे असे मत दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांनी उक्तायले. ते आयज दिवचले एका कार्यावळीन उलयताले. पावस येवपाक कांय दीस उरिल्ल्या कारणान दिवचल म्हालांत पुरुमेताच्या बाजारांत लोकांची उफाट गर्दी दिसपाक लागल्या. भारत आणि अमेरिकेन आयज मोलादीक खनिजां आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचो पुरवठो खणकाम आणि प्रक्रिया सुरक्षित करपाच्या हेतान एका महत्वाच्या द्विपक्षीय कबलातीचेर सयो केल्यो. मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी बरयल्ल्या अपनापन नरेंद्र मोदी के संग मेरे अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन आयज नवी दिल्लीन झाले. आयपीएल प्ले ऑफ क्रिकेट सर्तीन फाटलो विजेतो पंगड रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स पंगडामधी आयज धर्मशाला हांगा 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: की बैठक नई दिल्ली में संपन्न हुई. ऑस्ट्रेलिया के विदेश मंत्री पेनी वांग, जापान के विदेश मंत्री तोशिमित्सु मोतेगी और अमरीका के विदेश मंत्री मार्को रूबियो ने बैठक में हिस्सा लिया. सदस्य देशों ने वैश्विक ऊर्जा बाजारों में व्यवधान के समय एक दूसरे की ऊर्जा सुरक्षा आवश्यकताओं को पूरा करने के लिए सहयोग को और मजबूत करने पर सहमति व्यक्त की. क्वाड देशों ने हिंद प्रशांत समुद्री निगरानी पहल तथा समुद्री क्षेत्र में गतिविधियों और स्थितियों के बारे में दृश्यों के साथ जानकारी को लेकर भी सहमति जताई. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि क्वाड बंदरगाह बुनियादी

7:30 चावडेरी ह्या कार्यावळीन गोवन वुमन प्रोग्रेसिव्ह फार्मिंग ह्या विषयाचेर कालिंदी साळगावकर, दर्शना पेडणेकर आणि माधवी गावस हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां ऐकुपाक मेळटली. उपरांत 8:00 कार्यावळींची रुपरेषा, 8:15 गीत गजल.

ऐकुप्यानो, आता एफ एम रेनबो सेवेत वितरवपाच्यो उरिल्यो कार्यावळी जाणा जावन घेऊया. सवरजावन 5 मिनटां सावन रेनबो सांज ही कार्यावळ तुम्ही ऐकू शकता. तशेंच सवरजावन 30 मिनटांचेर कोंकणींतल्यान खबरो, उपरांत 7:10 फोन इन हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. 7:20 कोंकणींतल्यान प्रादेशीक खबरो तुमकां ऐकुपाक मेळटल्यो. कातारांची कार्यावळ आसतली 8:00, 8:30 सदाबहार ही हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. उपरांत 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ ट्युजडे ट्विस्ट, 10:05 द कंट्री म्युझिक आर, उपरांत 11:10 हार्ट टू हार्ट ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. तर ऐकुप्यानो, ह्यो जाल्यो आयज एफ एम रेनबो सेवेंत वितरावपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

7:07 शुभप्रभात ह्या कार्यावळीन दिनविशेष उपरांत 7:25 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो. 7:30 शुभप्रभात ह्या कार्यावळीन अर्थ उद्देग सादर करपी रघुनाथ साकोडेकार उपरांत संदीप वासुदेव रिवणकर हांच्यो कविता तुमकां ऐकपाक मेळटल्यो. 8:40 कोकणीतल्यान खबरो उपरांत 8:50 चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 9:30 मराठी गितांची कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 10:05 कांतारा. हिंदुस्थानी शास्त्र संगीत ह्या कार्यावळीन आशा खाडिलकर हांच्या गायन तुमकां ऐकपाक मेळटले राग विभास उपरांत राग मियाकी तोडी.

दनपारच्या सभेन 11:05 गातारही मेरा दिल 11:30 एनसीईआरटी प्रायोजित कार्यावळ उमंग कार्यावळींची रूपरेषा आसतली 12:05 फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळी फाल्यांची मुखेल सोयरी आसा शिक्षिका चंद्रलेखा मेस्त्री विषय आसा शिक्षणाच्या मळार सादर करपी चारुशिला देसाय उपरांत 1:05 कानावळा 1:40 सदा फुली ही कोंकणी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली तशेंच 2:30 हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली.

7:30 चावडेर ह्या कार्यावळीत दिलीप बालकृष्ण सावयकर मिलेट एंटरप्रेन्युअर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. 8:00 कार्यावळींची रुपरेषा. 8:15 गीत गजल, उपरांत 8:30 हिंदी कार्यक्रम.

अमोल बावडेकर आणि विशाखा हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. चंद्रिका पाडगावकर हांची रचना आशिल्ली आणि अजय नाईक हांचे संगीत. फुडले सुवातीर ऐकूया रामानंद जोशी हांच्या आवाजान हे सुंदरशे गीत. अशोक भोसले हांची रचना.

0: पॅनी ऑंग जपानचे विदेश वेव्हार मंत्री तोशी मिस्टू मोटेगी आणि अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबियो हाजीर आशिल्ले. मंत्री डॉ एस जयशंकर हांणी एका सोशल मिडिया पोस्टान सांगला की क्लॉड बंदर मुळाव्या सुविधांचेर तज्ञ समितीचो विचार करतली. आयज नवी दिल्लीन आदले उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू आणि आदले प्रधानमंत्री एच डी देवेगौडा हांच्या हस्तुकी अपनापन नरेंद्र मोदी के संग मेरे अनुभव या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी बरयला. यावेळार उलयतना श्री नायडू हांणी सांगला की दर एकल्यान खास करून राजकारणात नव्यान येवपी लोकांनी हे पुस्तक वाचूंक जाय. तशेंच यावेळार उलयतना मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हटला की
1: आज 26 मई है, ये वो ऐतिहासिक दिन है जब श्रीमान नरेंद्र मोदी जी ने पहली बार प्रधानमंत्री पद की शपथ ग्रहण की थी. मैं भी उनको बधाई देता हूं और आप सब भी उनका अभिनंदन करें. लेकिन मेरा और उनका साथ 35 साल पुराना है और इन 35 सालों में मैंने उनको हर क्षण देश के लिए जीते हुए देखा है. उनका हर कदम देश की प्रगति और विकास के लिए उठा है. मैंने उनके दिल को जनता के लिए धड़कते हुए देखा है.
0: संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकारचो 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाल्ल्यान कौतुक केले आणि या काळाचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रवासातलो एक परिवर्तनकारी टप्पो असे केला. एका सोशल मीडिया पोस्टात त्यांनी म्हटलं की 26 मे 2014 हो दिस देशाचे प्रशासन दृष्टिकोन नेतृत्व आणि राष्ट्रीय निर्धार हातून एक निर्णायक बदलाचो साक्षीदार ठरलो. कारण याच दिसा श्री मोदी हांणी प्रधानमंत्री पदाचो सोपूत घेतिल्लो. दूरसंचार विभागान पंतप्रधान वायफाय एक्सेस नेटवर्क इंटरफेस या आराखड्याखाला वापरकर्त्यांखातीर अनुकूल अशा सुधारणांची मालिका सादर केल्या. या नवीन उपाययोजनामधी लॅपटॉप आणि दुय्यम उपकरणाखातीर QR आधारित प्रमाणीकरण लवचिक आणि अल्प कालावधीच्या वायफाय प्लॅनांची सुरुवात तसेच सुलभ ओळख आणि वाढीव विश्वासार्हतेखातीर PM वाणी हॉटस्पॉटाच्या नावाचे प्रमाणीकरण हाचो आसपाव जाता. घुसखोरी आणि हेर कारणांक लागून लोकसंख्येतल्या बदलाच्या आव्हानांक तोंड दिवपाखातीर केंद्रान उच्चा पावड्यावेली समिती स्थापन केल्या. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश प्रकाश प्रभाकर नावेलकर सांभाळटले अशी माहिती दिली. जनगणना आयुक्त आदले IAS अधिकारी दुर्गाशंकर मिश्रा आदले IPS अधिकारी बालाजी श्रीवास्तव आणि अर्थशास्त्रज्ञ डॉ शमिका रवी घर मंत्रालयातल्यो संयुक्त सचिव समितीन वांगडी सचिव म्हणून काम करतल्यो. हवामान. भारतीय हवामान विभागान आयज दिल्लीन उष्णतेच्या ल्हाराक लागून येलो अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागान मध्य प्रदेश ओडिसा तेलंगणा उत्तर प्रदेश आणि विदर्भ या वाठारांनी फाल्यां मेरेन उष्णतेखातीर रेड अलर्ट जारी केला. हरियाणा चंदीगड दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश आणि राजस्थान हांगा फुडले 2 ते 3 दिसांत उष्णतेची ल्हाट तशेंच तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण जावपाचो अदमास काढला. खेळ. IPL प्ले ऑफ क्रिकेट सर्तीन फाटलो विजेतो पंगड रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स पंगडामधी आयज धर्मशाला हांगा क्वॉलिफायर 1 खातीर खेळ जातलो. हो सामनो सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. या सामन्यातलो विजेतो पंगड थेट IPL 2026 निमणे फेरयेंत प्रवेश करतलो जाल्यार पराभूत पंगड क्वॉलिफायर 2 आणि एक संधी खेळटलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
2: +233° म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 6:35 आनी 52 सेकंद जाल्ले आसात. आयकुया कातारांची कार्यावळ.

ऐकूप्यानो आता ऐकूया एलिक वाज ओलाओ सुदेश भोसले साधना सरगम हांच्या आवाजान हे सुंदरशें गीत.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

आयकुप्यानो सुकुफन सेंथनी सेन ऑफेलिया आणि संगत्यांनी गायले हे गीत तुम्ही ऐकले. फुडल्या सुवातीर ऐकूया हेमंत कुमार हांचा आवाज.

बरें तर आयकू पेनो ह्या गीता संगताक आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. दोनशे 233 एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैव वाहिनी. 7 वाजत आहेत, ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो नमस्कार. मराठी चित्रपट संगीताच्या ह्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळची ही शांत वेळ आपल्याला नवीन विचारांची आणि ऊर्जाची संधी देते. प्रत्येक मावळणारा सूर्य आपल्याला हेच शिकवतो की दिवस कितीही कठीण असला तरी शेवट सुंदर असू शकतो. दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळी देवघरात लावलेला एक दिवा घरातील वातावरण आणि मन दोन्ही शांत करतो.

श्रोते हो, इंडियन प्रेमाचं लफडं ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. आदर्श शिंदे ह्यांचा स्वर होता.

श्रोते हो, आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच, पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना मन कधीच विसरू शकत नाही, असंच काहीतरी सांगणारे हे गीत ऐकूया. मंदार आपटे ह्यांचा स्वर, ती सध्या काय करते ह्या चित्रपटातलं.

0: मन कधी झुळूक वाऱ्याची फुंकर हळुवार स्पर्शुनी जाई. उलथले मन मानस मन वादळ बनोनी जाई. क्षणात उंच घेते भरारी क्षणात गिरकी खाली घेई. कधी मन भिरभिर वारा शांत कधी संयमी होई. श्रोते हो, अगबाई अरिच्चा ह्या चित्रपटातलं गीत तुम्ही ऐकलं. शंकर महादेवन ह्यांचा स्वर होता, अजय अतुल ह्यांचं संगीत.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी.

0: सायंकाळी 5:30 2:33 अंश 1 मीटर्स अर्थात 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून
1: युवावाणी मराठी युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम

0: प्रेम करतोस.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया वेड ह्या चित्रपटातलं गीत, अजय गोगावले यांचा स्वर.

बरं तर श्रोते हो, ह्या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल 7:20 आणि 7 सेकंद झाले असत. ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक खबरो.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशीक खबरो. मुखेल खबरो. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे म्हणून हाजीर रावतले. कुंकळी ते बाळ्ळी मेरेनच्या रस्त्याच्या चारपदरीकरणा खातीर 1880 कोटी रुपयांचो निधी मंजूर केल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि प्रधानमंत्री तशेंच केंद्रीय महामार्ग मंत्र्यांचे उपकार मानल्यात. आयच्या ह्या धावपळीच्या युगांत दरेक मनशान आपले भलायकेची जतनाय घेवप भोव गरजेचे आसा अशें दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी म्हळां. आनी पर्वरे घडोवन हाडिल्ल्या आमदार चषक क्रिकेट सर्तींत पॅन द फ्रांक वॉरियर्स आनी रवळनाथ युनायटेड पंगड वस्तात थारल्यात. आतां पुराय खबरो. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. ह्या सुवाळ्यांत मारियो मिरांडा हांच्या कार्टूनाचे प्रदर्शन भरतले. तशेंच कार्यावळींत मारियो मिरांडा हांच्या खासा स्टॅम्प कवराचे अनावरण जातले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ही माहिती दिली.
1: 40व्या स्टेटहूड डेच्या निमित्तान आमकां मानाजीक व्हायस प्रेसिडेंट सीपी राधाकृष्णनजी हे गोंयांत स्टेटहूडच्या कार्यक्रमांक येतात. आमचे हॉनरेबल गव्हर्नर ऑफ गोवा हेय बी त्या कार्यक्रमाक हजर आसतले. कला अकादमीत 10:30 वरांचेर आमी स्टेटहूड डेचे फंक्शन

0: चावडेर ही कार्यावळ आयकुप्यांक येवकार. आयकुप्यांनो, आयज चावडेर ह्या कार्यावळीन आयकुया प्रगतीशील शेतकार कालिंदी साळगांवकर, दर्शना पेडणेकर आणि माधवी गावस हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: आयकुप्यांनो नमस्कार. आयज आमच्या मदीं उपस्थित आसा आमचे गोंयच्यो 3 किसान महिला. पहिली आसा पर्रा गांवची सौ दर्शना पेडणेकर, तशीच पर्रा गांवची सौ कालिंदी साळगांवकर आणि ताळगांवची सौ माधवी गावस. तुमचे आकाशवाणी केंद्रान स्वागत असा.
2: नमस्कार.
1: सुरुवातीक ताई दर्शना ताई, हांव तुमकां विचारता की तुमचो मातसो अल्पशो परिचय करून दिवपाचो आमकां.
2: म्हजे नाव दर्शना दत्ताराम पेडणेकर, रावता सिल्वा वाडोपर बार्देस गोवा. आणि आमचे शेत म्हणजे शेतात आम्ही खूप प्रयत्न करता, जितले आमका प्रयत्न जाता तितले आम्ही प्रयत्न करून आम्ही जास्त हे करता. की विकेंडसून आमका 2000 आमका खूप त्यांच्यानी असे कॅम्प बी येला, सगळे बिया बियाणे सगळे ती आमका हे करून, म्हणजे प्रत्येक गोष्टीक ती आमका फोन करून असे हे करता. आमका किती हे करू तितले आमका शेतात जास्त प्रोत्साहन येता किती करपाक थंयच्यान आमकां आहा म्हणून.
1: आमच्या मदीं आसा पर्रा गांवचीच सौ कालिंदी साळगांवकर. ताई तुमचे स्वागत आसा.
3: नमस्कार. म्हाजें नांव सौ कालिंदी उत्तम साळगांवकर, हांव पर्राची. शेती हो आमचो परंपरीक धंदो असल्या कारणान गेली 32 वर्सां जाली आमी शेती करता. आनी आमच्या शेतान तरेकवार शेतान आमी भाजीपालो सगळे तरेचे शेती आमी उत्पन्न करता. आतां तर हांकां अशें दिसलें की दिवसेन दिवस ह्या हेतून भुरगेपणा शेतात करीत व ना करीत, म्हणून हांवें कितें केलें, सगळ्या शेतान माड लायले आनी त्या माडांसून म्हाका बरे तरेन उत्पन्न येता. आनी भुरग्यांचे आकर्शण शेता कडेन ओडलें गेलें तें पळोवन हांवें आतां माड हें आंबे लावपाक स्टार्ट केले. आनी आंब्यांक लागून तर आतां सगळींच भुरगेपणां शेतान वचूंक लागली. शेताची ओड लागूंक जाय म्हणून हांवें खूब हे अशे प्रयत्न केला भुरग्या बाळांनी फुडें येवची शेतान म्हणून, सोडची न्हू म्हणून.
1: हो, अतिशय उत्तम असो परिचय तुम्ही करून दिला आसा. आता आमची ताळगावची सौ माधवी गावस असा, ताई तुमचोय परिचय करून दिया आमकां.
4: माझे नाव असा माधवी महादेव गांवस, हांव ताळगांवचे फार्मर म्हणून असा. फर्स्ट टाइम हांव कमीत 15 वर्सां जाली केविकेन गेल्ले, बेश्टे प्रोग्रामाक म्हणून गेल्ले. तेन्ना म्हाका कळून येयले की आमकां शिकपा सारखे खूब असा केवीन, खूब बरे बरे ते ट्रेनिंग दिता. हांवें पयलू सराक सांगले की म्हाका वांयग्याची ट्रेनिंग जाय, वांयगे कशी लावपाचे. आमच्या पयलूंच्या काळान आमी जाणटे की खूब लागी लागी लायताली, बरे जायनाशिल्ली. आता हांवें केविकेनसून ट्रेनिंग घेवन खूब उत्पादन वाडयलां हांवें.
1: नवरात्र म्हणजे महिला शक्ती. तुम्ही असे दाखवून दिले असा की कृषी क्षेत्रानुय महिलांचो असो वावर असा, की तुम्ही एक बऱ्या पद्धतीन आर्थिक भार प्रत्येक कुटुंबाचो तुम्ही पेलत असा. सो दर्शनाताई, म्हाका एक सांगात की तुमकां तुमचे आता एग्रीकल्चर कृषी क्षेत्रात किती किती तुम्ही प्लांटेशन केले असा आणि तेतूतल्यान तुम्ही आर्थिक भार कसो उचललेलो असा?
2: आर्थिक भार म्हणजे शेतान हांव स्वतः शेतान काम करून भुरग्यांक मजा करून, म्हणजे फुडें फुडें तांकां कितें शेत पाड उरोवंक जायना. जर आमी केले जाल्यार त्यांच्यानी केलेले शेतां कोणें भुरगे फुडें करूंक शकतले. आनी शेतान काम करून ते कामाच्या कामांक वयतात आणि त्यांचे किती डाऊट ना असे, म्हणजे मम्मी आमची करता आम्ही त्याच्या फाटल्यान करूया. नागर पासून घेऊन गेले जाल्यार चल मम्मी तू नागर, आवय तो पॉवर टिलर घेता नागरता.
1: स्वतः
2: पॉवर टिलर चालयता. माझे आता 2000 म्हशी असास, गा दूध माझे स्वतःचे आहा, कंपस असा. स्वतः हांव शेतात ते सारे म्हाका घालपाची इतकी येना, म्हणजे शेतात ते शेण ल्हानपणापासूनच ते शेतात शेण मारून येल्या,
1: म्हणजे ऑर्गनाईज सगळे माझे त्याच्यावर
2: चढ, त्याच्यावरच माझे त्याच्यावर चढ करून घेता. किद्या उत्पन्न भरपूर

0: जितके सारे मारतात तितले तितले ते कमी येतात पीक चड येना. कंपोस्टाचेर शेणाचेरच सगळे पिकाचेर ह्या बरी आहा. आणि माझे उत्पन्न म्हणजे काळंगाचे चड आहा उत्पन्न म्हणजे. आता लुवन झाले 100 क्विंटल म्हाका भात जाता वर्षाचे वर्षा म्हणजे 60-70-80-90 हजार प्रॉफिट वाढत आहात इतले तितले. 2-3 खाणीयो म्हणजे आहा शेता हा शेतान ह्या करून
1: पेरणी भात शेती असा आणि
0: काळंगाचे आहा मिरसांग आहा साणो बी सगळे म्हणजे ह्या करता चालू आहा. म्हणजे किद्या हा स्वतः बाजारात मार्केटिंग करता म्हाका लाज दिसना असे करपा. स्वतः गाडी घेऊन स्वतः करून कुन बी हा घरात ह्या करून येतात.
1: किद्या मिडल मॅन जो असा त्याका तुम्ही जे किती फार्मिंग प्रोड्यूस असा ते दिना
0: ना सगळे डायरेक्ट हा मार्केटिंग करता माझे स्वतः बसून हा मार्केटिंग करता. किद्या प्रॉफिट हा म्हाका त्याचे आज 4 वर्षा झाली म्हाका जितले हा करता आणि ना माझे कडे झाले दुसरे कडून घेऊन हा ते हा करून मार्केटिंग करता माझे. म्हाका 1-5 लाखांचे म्हाका वर्षाक उत्पन्न होता असा.
1: असे आणि हे कृषी विज्ञान केंद्रात तुमका किती पॉवर टिलर बिन किती दिल्लो असा?
0: ऍग्रीकल्चरांसून आमका म्हापशा त्यांच्यानी पॉवर टिलर देऊन म्हाका सबसिडीचे सबसिडी म्हणजे टाइम टू टाइम येता नो प्रॉब्लेम तेजो. किद्या भात घालतात इतले वर्षाची वर्षा माझी सबसिडी हा. आणि आमका ऍग्रीकल्चरानही ती सपोर्ट भरपूर किती असा बी बियाणे झाल्या
1: ऍग्रीकल्चर ऑफिस
0: हय आयसीआरान आणि जोनल ऍग्रीकल्चरानही दिता. आता आमका त्यांच्यानी मेसेज धाडला आणि किती आहात ते आम्ही त्यांच्या पर्यान विचारून घेता किती बी येला किती येला ते येऊन आमका या करता. आता पाईपलाईन घातल्या ड्रिफची आहे 30,000 मोडून ती आहे या केल्या याच वर्षा आहे. आणि त्याच्यावर म्हाका काळंगाचं उत्पन्न भरपूर येले असा ते चालू असा म्हणजे. आता मिरसांगांक ऑर ड्रीप घालतले 1-1 मिरसांग लायता त्याका हे करून म्हणजे उत्पन्न फुडे वाढवपाच्या. किद्या प्रॉफिट येता शेतान काम करून प्रॉफिट येता म्हणा आणि हे जाता किद्या लुवले का आमका शेतान काम करपा.
1: म्हणजे तुम्ही आता आधुनिक शेती जी असा ती फुडे व्हरीत असा?
0: हय हय व्हरतले आणि व्हरतले हांव
1: फुडे व्हरतले.
0: हय हय व्हरतले.
1: म्हाका एक सांगा दर्शनाताई तुमचे आणि आमचे माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे प्रत्यक्ष असे संभाषण झाले असा ताचो अनुभव कसा आशिल्लो?
0: अनुभव म्हणजे हायन चितुकत ना सर मोदीकडे हा उलयतले करतले म्हणा. अचानक म्हाका हिंदी येईना उलोवपाक जायना आले कळटले उलोवंक जायना. सरांनी सांगले चल मॅडम मराठी मध्ये बोल मला कळत मराठी मी मराठी मध्ये बोलली.
1: स्वतः प्रधानमंत्री उलयले आणि हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत तुमचे उलप झाले?
0: उलप झाले.
1: कालिंदीताई जसे आमका आता दर्शनाताईन सांगलेलं असा तसं तुमचोही कृषी क्षेत्रातलो अनुभव आमका सांगा पळया.
2: कृषी क्षेत्र म्हणजे पहिले आम्ही फक्त भात शेती करताले. लो लो लो लो आम्ही केव्हीकेन जॉईन झाली त्यांना आमका तरेतरेचे कसे उत्पन्न करा हे आमका टूर मार्फत दाखवले. म्हणजे एक पीक घेतलेले त्याच्यामध्ये मिक्स पिका कशी घ्यावा
1: आंतरपीक कसे घ्यावं
2: आंतरपीक कसे घ्यावं हे आमका त्यांना डॉक्टर कोरीकांती मड्याने 2-3 वेळा टूर बाहेर वरून दाखवले. आणि त्यातूनसून आम्ही शिकली की मोदी मोदी कसे आम्ही आंतरिक पीक घ्यावं हे आम्ही शिक्षण घेतले आणि आम्ही तसे फॉलो केले ते आणि त्या पद्धतीने आम्ही लावपाक कमेस केले. सो आमका तेथूनही बरं फायदो जावंक लागलो. मेन म्हणजे की आमका जी इतली भाजी जाई गावठी भाजी म्हणतात ती तितली आम्ही 6-7 महिने आमची ओन खातात.
1: त्या बाहेर ऑर्गेनिक भाजी असा.
2: हय हय हय. आता कृषी क्षेत्रात ज्ञानाचे जे विज्ञान जे नवे तंत्र असा त्याच्या विषयी जो माहिती आहात ते आमच्यापर्यंत पावपाचे काम कृषी विज्ञान केंद्र करता. तसेच झोनल ऍग्रीकल्चर नवे नवे बी बियाणे येले की ना ते आमच्यापर्यंत पावयतात आमकाय तरेकवार माहिती देतात त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहात. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे बी आम्ही अत्यंत आभारी आहात.
1: तुम्ही साधारण 2000 सालात हाव आणि आमचो आणि एकटो सायंटिस्ट असलो ते तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही फुल शेती म्हणजे ग्लॅडिओलस ट्यूबरोज हाजे बद्दल आम्ही तुमका काने दिले ताचोही मातसो अनुभव सांगा पळया.
2: किती झाले सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमांसून आम्ही टूर येलो सांगटू गावकऱ्याच्या शेतात.
1: बरं
2: तर थंय हांवें ते फुलां पळयले आणि फुलांक हांव खूप आकर्षित जाता. ते पळयल्यानंतर हांवें त्याका सगळी माहिती विचारली आणि मागीर हांवें केव्हीके जॉईन झाले आणि त्यांना हांवें सांगले म्हाका असे असे जाय आसले हांव ट्राय करतले आसले आणि त्यांच्यानी म्हाका पहिले 2000 दिले आणि मागीर म्हाका एकदम 10,000 ट्यूब दिले.
1: कसले ग्लॅड्युलस?
2: ग्लॅड्युलस. आणि हांवें ते बरे रितीन लायले. सुरवातीक अशें दिसताले की घरची सगळी म्हणली ह्या केळम्यांक कसली फुलां येतली पूण इतली बरी फुलां येली त्या टायमाक म्हाका घर बांदच्या टायमाक खूप आधार झालो त्याचो.
1: म्हणजे आर्थिक आधारही तुमका वेळोवेळी झालो? हय.
2: 2000 स्टार्ट केली हांवें ग्लॅड्युलस लावपाक 2010 पर्यंत हांवें बरे रितीन

0: दिन उत्पन्न केले. तशेंच म्हाका किसान सन्मान दिसा केवीकेनूय म्हजो सन्मान केल्लो.
1: ओके
0: बेस्ट फार्मर म्हणून.
1: ओके, आमचे मदीं आसा ताळगांवची चव माधवीताई. माधवीताई, तुमचोय आमकां असो भरभरीत असो अनुभव सांगात पळया.
2: अनुभव म्हटल्यार आमी पयलूसून म्हाजे मांव आसा माय आसा ती शेतानूच काम करून येयला. सो हांवेन तिनचे पद्दतीन करूंक ना, हांवेन टॅक्नीक नवी यूज केली की केवीकेन जॉयन जाले. हांव पयलू केवीकेन जॉयन जाले, तांचे कडल्यान ट्रेनींग घेतली की कशें लावपाचे मिरसांग. पयलू आमी मिरसांग लायताली.
1: केवीकेचो आनी तुमचो संपर्क कसो आयलो?
2: पयलू आमकां गांवकारान केवीकेन येल्ले. फर्स्ट टायम म्हाका 15 वर्सां जालीं केवीकेन जॉयन जाल्यार गांवकार म्हणून सर आशिल्लो,
1: विश्राम गांवकार सर.
2: तेणीन म्हाका पयलू येल्ले. पयलू म्हाजे शेत पळोवन तो वॉकिंगेक वयतालो आमच्या सायडीच्या शेतांतल्यान. तेणी म्हाका पळोवन म्हाज्या शेतान कशें हांव काम करता तें पळोवन म्हाका तेणी केवीकेन जॉयन केले. सो केवीकेनसून हांव चड उत्पादन जालें म्हागेले. म्हटल्यार पयलू ट्रेनींग घेतली कशी लावप कितें सगळें म्हाका केवीकेनसून शिकयल्या. मागीर हांवें जुनर ऑफिसान जॉयन जालें. जुनर ऑफिसानसून म्हाका भरपूर कडेन तिणें ट्रेनींग येलें. बेस फार्मरांक म्हटल्यार म्हाज्या शेतान ती फार्मरांक हाडूंक लागली आनी म्हाज्या शेतांतल्यान लोक पळोवपाक लागलो माधवीन बरें शेत केल्या, बरी मिरसांग जाल्या, ताका भरपूर उत्पादन काडटा म्हणून 2-3 ग्रुप सुद्दां म्हाज्या शेतान येवन घेवन गेल्या.
1: आतां लोक न्ही वाटेक आमी पळयता पडींग शेती आसता, शेतां भरपूर पडींग आसता.
2: हय, भरपूर आसा.
1: तुमकांय अशें दिसना की ना आतां पुरो आतां हे आमकां शेती म्हणटा ती भात शेती नुकसाणीची आसा, खूब जाण अशें निगेटीव उलयता. सो तुमचो माधवीताय अनुभव कितें?
2: हांव जाल्यार पडींग शेतां दवरीच ना. दुसऱ्याचे सुद्धा हांव शेत करता. माझी एरिया कमी असा तरी आणि लोकांची शेतां हांव करता. दोन शेतां केल्या माझी. माझे ओन असा ते करता, दुसऱ्याचे पडीत असा ते बी हांवें घेतला. त्याका सध्या आता हांवें भात लायल्ले असा, ज्योती लायल्ले, थोडे निवला थोडे निवपाचे असा, तेवूय शेतां करता. पडीत दवरिना. आणि थोड्यांक सांगता हांव तुमचे कडेन जायना जाल्यार तरी ओसानो मारून सोडा, पूण पडीत शेतां दवरू नाका.
1: हो एक अत्यंत बरो पडीत शेतांचो आयल्लो आसा की पडींग
2: शेतां दवरूंक जायना.
1: शेतां दवरूंक जायना. आतां म्हाका एक सांगा दर्शना ताई, तुमी आतां हे जे कृशी क्षेत्रान इतके भरी अशें काम केल्ले आसा. सो प्रत्येक घराची जो आर्थीक कणो आसता ती घरची जी घरकान आसता बायल आसता ती आसता. सो तुमी एक फायनान्स मिनिस्टर आनी तुमी होम मिनिस्टर आसा. तुम्ही आर्थिक भार कसं उचलतायचो?
3: भार उचलता म्हणजे किती, माझे उत्पन्न केले जाल्यार हांव सर्वीस आहा, पण सर्वीसेर केन्नाच अवलंबून राहूंक ना. जितले म्हाका शेतान उत्पन्न येतात तितले हांवें माझ्या घरांक जाव भुरग्यांक शेणांक अजून पासून मिस्टर पासून माझे पेमेंट बी करता. पण म्हाका पेमेंट जितले करता तितले म्हाका प्रॉफिट येता, तितले म्हाका फुडें फुडें सरोवंक मेळटा.
1: म्हणजे तुमकां आणि उमेद येता करपाची. जसे उत्पन्न मेळटा तसे आणि
3: उमेद येता. म्हणजे आता भात लुवले का उमेद किती पुढे करपाची हे असा. म्हणजे शेत लुवतले आणि नागरणी करतले आणि सगळे तयारी करतले शेताची, कांगा लावपाची, मिरसांगो सगळे आसाणो बी घालपाचो. म्हणजे तेथूनच मे महिनो जायसर जून पावस पडासर हांव तेथूनच असता.
1: म्हणजे तुमचे म्हाका दिसता आरोग्य
3: आरोग्य हेल्थ माझे बरे उरता.
1: मानसिक आरोग्य तुमचे बरे उरता.
3: म्हणजे आम्ही किती 5 सारखे स्टार्ट, हा 5 उठून माझे सगळे घरात जेवण बिवण सगळे भुरग्यांचे करून शेतात ते शिपून येले का माझे वचप, ते गेले का त्यांना सगळे करप आणि माझे शेतात 8-9 जायसर वध हे केन्ना घेईना आम्ही. सकाळची शाळेचे काम केले 8-9 जायसर केले, शिपले बिपले 1 acre 8000 स्क्वेअर मीटरात हा कलिंगण काळंगा मिरसांगो काने हसाणो सगळे लोकांचे शेतं आमचे स्वतःचे हा म्हणजे पैस पैस हा. आणि एक मेन म्हणजे गोरवाचो आमकां प्रॉब्लेम भरपूर जाता. जेन्ना काळंगा व्हडली जाता रातच्या 2:30 आमकां सारखे प्रॉब्लेम गोरवांचो. अख्खी काळंगा ते पोरसाची वाट लावून दवरतात. 20-30 हजाराचे माझे नुकसान झालं. सरांनी येऊन आयसीआय एग्रीकल्चरांसून सगळे त्यांच्यानी पहिले तरी आम्ही चालू करता.
1: अडचण जे येतात त्याच्यावरही तुम्ही
3: मात करता आणि पुढे चालूच असं आमचे. किद्या बी बियाणे आमकां ते काळंगाचे बी आमकां आता बरे चालू आहा आणि त्याच्यावर उत्पन्न आमकां भरपूर येतं बी.
1: कालिंदीताई, तुम्ही आमकां सांगात पळया की तुम्ही आर्थिक भार कसो उचलता?
0: आर्थिक भार म्हणजे किती, सुरुवाती काळाच्या हेका म्हाका किती जे करूंक जाय असले न्हू, ते माझं ध्येय एक असलो. ताका लागून हांवें एक 7-8 वर्सां खूब मेहनतीन काम केले. ल्हो भुरगीं व्हडली जाली, सगळीं व्हडली जाली, पूण ही जी रूच आसा शेताची ती कशीच सुटना. सो हांवें ते कंटिन्यू दवरले. तेतून म्हाका आतां म्हाका अशें दिसता की खरेंच तुजी जर हेल्थ बरी

0: तेथून ते गांडूळ खत करून स्वतः ते हे करून शेतात आता घालता आणि त्याचेर उत्पन्न म्हाका भरपूर येता. काळगांक बी सगळे करून चड सारे यूज करिना,
1: चड सारे
0: सारे ना यूज करिना, म्हणजे कंपोस्ट ह्या कंपोस्टाचेच करता. पोटेक्स गुळी आणि उरिये ते मातशे कमी कमी प्रमाणात हे करून,
1: म्हणजे तुम्ही थोडक्यात किती असा समतोल असा वापर करता.
2: ऑर्गेनिक म्हणजे हेच हा खत तयार करता, म्हणजे घरातले सगळे वेस्ट घातले की ते व्यवस्थित सारखे जाता. आता हायन गांडूळ खरताकूय हे केला, बॅग म्हाका केविकेनसून दिला आणि ते हायन आता ट्राय केला. आता जीवामृत करून ते सगळे हायन हाडून दवरला. हे दोनूय गजाली म्हाका आता फुडे करपाक जाय.
1: जीवामृताची ट्रेनिंग तुमका केविकेनसून दिली असा आणि त्याप्रमाणे तुम्ही करता जीवामृत, जीवामृत घन जीवामृत करता तुम्ही, ते घन जीवामृताचा तुम्ही वापर शेतात करता. माधवीताई तुम्ही आता ताळगाव राहता, ताळगाव म्हणजे सामके पणजी लागी, तुमका दिसता असतले की ना आता आम्ही हे जे आमची शेतां असा ते आता रिअल इस्टेटाक दिवया, पण तुम्ही ते करनासताना तुम्ही फक्त भाजीपालो असता जाऊ तुमचे किती शेतां भितर तुम्ही रोयता, तर ताचो चढ कसो आजूबाजूच्या लोकांक अनुभव असा?
3: लोकांक भरपूर अनुभव येला की ती म्हणटा आपल्याच्या शेतात कमी जाता तुका उत्पादन चढ जाता आणि दिसपाक सुद्धा तुझे बरे म्हणता. म्हटल्यार सपोज चिटक्याच्या झाडाक सुद्धा भरपूर चिटकी लागून येता, तो अनुभव एक म्हाका बरो मेळटा की सगळे स्टुडंट सुद्धा माझे हितून येता, शाळेतली भुरग्यांक टिचरी घेऊन येता. दोन कडल्यान येयल्ली आसा, एक म्हटल्यार नागायचीच शाळेतली भुरग्यांक आणि दुसरे म्हटल्यार फर्मागडुयेरसून एक येयल्ली शाळा भुरग्यांचे, ते माझे शेतात घेऊन येयल्ली
1: भुरग्यांक
3: घेऊन, माझ्या कडल्यान कॉन्टॅक्ट घेऊन म्हाका मेळपाक आयली मुद्दाम. आणि एक म्हटल्यार
2: असे सांगून दिसता म्हाका, जर ही परंपरा फुडे शेती व्यवसाय दवरूंक जाय जाल्यार कंपलसरी भुरग्यांक आवय बापायन आपल्याच्या ओढ लावकूच जाय, मातयेची किंवा किने लावपा करपाची झाड पेड.
1: तुम्ही आता हे जे आता तुमचे अनुभव सांगलेले असा ते इतके पॉझिटिव्ह अनुभव असा की एग्रीकल्चर म्हणतात ते आता फुडलो जो काळ असा तो एग्रीकल्चर
2: आरोग्य राखतले भुरग्या बाळांचे जाल्यार कंपलसरी मनशान मातशे तरी
0: शेतान करूंक जाय,
2: स्वतः करून खाऊंक जाय,
0: हेल्थ आपली बरी उरता, कित्याक काम करता करता आणि जितले ते उत्पन्न जाता तितले पोवून आणि आनंद जाता. कित्याक घरात गेले का जेवणाची पासून रूच नसता, उत्पन्न म्हणजे मेन शेतात बी काढा म्हणजे वडले आमचे भाग्य, ते जेव्हा रुजून येईसर आमका जीवन जीवन दिसता. कसे सगळ्या भोवन भोवन आम्ही पळयता, हांगा बी येऊ ना थंय येऊ ना काळंगाची, कित्याक मिरसांगो असे मेले, कित्याक हे आता सगळे हे येयला ते सगळे हेचेर हे मात बसता.
2: आणि जेव्हा आम्ही जमीन पिकयता न्हू शेतकार दादोशी गुराढ दादोशी पशु पक्षी सुद्धा दादोशी,
0: कित्याक शेतात झाले
2: काम करून 70 मार्च अकाउंट आमच्या अकाउंटात जॉईन झाला.
0: घरा मशीन बी घालूक मेळटा, त्याच्यावर दूध आमकां मेळटा, सगळे किती घरात वेस्ट जायना न्हू सगळे त्यांना देऊक मेळटा, शेणय मेळटा, त्यांचे दूधय मेळटा, ते घरात पोटात खाऊक मेळटा, भायले आमकां हाडून खावपाची ना.
1: बरोबरीत असे अनुभव ऐकल्यानंतर असे एक मनातल्यान आयले की आमचे जाणटे जे किती म्हणताले की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी. आता किती असा भुरगे सगळे तरणाटे भुरगे म्हणता की आपणाक फक्त व्हाईट कॉलर जॉब जाय, ते गव्हर्नमेंटान पोस्ट जाय ते, पण तुमचे हे अनुभव ऐकल्यानंतर खरेच दिसून आयले असा की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. मुद्दामून दर्शनाताई कालिंदीताई आणि माधवीताई तुम्ही हांगा तुमचो बहुमूल्य वेळ असो काढून हांगा आकाशवाणी केंद्रात आयले आणि कृषी क्षेत्रातलो प्रचार आणि प्रसार हो निश्चितपणे ह्या माध्यमातल्यान जातलो. तुम्ही हांगा मुद्दाम वेळात वेळ काढून आयले म्हणून हांव तुमका आकाशवाणी केंद्राच्या वतीन तुमचे चडान चड देव बरे करू म्हणता.
4: प्रगतीशील शेतकार कालिंदी साळगावकर, दर्शना पेडणेकर आणि माधवी गावस हांची राहुल कुलकर्णी हांनी घेतलेली मुलाखत निकतीच तुम्ही ऐकली.
5: हांव नयन आडारकार, म्हजे साहित्यिक जिणेतल्या वाटचालीत मैलाचो फातर थारिल्ल्या आकाशवाणीक अनु 90 वर्सां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत असा. आकाशवाणीन म्हजे फाटीच 48 वर्सांचे नाते, म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वाटो असा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity

0: connectivity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडिक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रतिकिलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
2: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि

0: फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
1: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकीरेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन झी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: दोनशे 33° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकू प्यानो. 8:15 आणि 35 सेकंद झाले असत. ऐकूया गीत गजल ही कार्यावळ.

0: बरें तर आयकुप्यानो इतल्यान गीत गजल ही कार्यावळ हांगाच सोंपता.
1: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

आयकुप्यानो एंथनी सेन हांच्या आवाजान तुमी हे गीत आयकले. फुडल्या सुवातेर आयकुया आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज हांचो जोडावाज.

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवण्यो कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

0: आणि हा ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्या.
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
2: गाव आणि हा
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
3: 1 जून.

0: 2024
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
0: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी
3: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो तुम्ही आयकतात गोयची ल्हारा ही कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना आयकुया सेबी फेर्नांडीस हांचो आवाज.

आयकुप्यानो अंतोनेत हांच्या आवाजान तुम्ही हे गीत आयकले. तुम्ही आयकतात गोयची ल्हारां ही कार्यावळ. आयकुप्यानो आमचे जिवीत हे विचारांचे प्रतिबिंब असा. सकारात्मक विचार, सुंदर विचार आणि आपले बरे विचार करात. जे आमी विचार करतात तशेंच आमी फुडें घडटात. ताका लागून सकारात्मक विचार करात.